0: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन। राज्यात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात जलसंधारण दिन साजरा। गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेवर आधारित दृष्टिकोन ठेवून त्याद्वारे विश्वासार्ह नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल पुण्यात सांगितलं। 12व्या ब्रिक्स दूरसंवाद मंत्र्यांच्या बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते। सक्षम भविष्यासाठी नाविन्य सहकार्य आणि परिवर्तन हा संदेश देत पुण्यात गेले 5 दिवस ब्रिक्स बैठक पार पडली। या बैठकीदरम्यान माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करार करण्यात आला। डिजिटल सुरक्षा विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर मजबूत करण्यावरही या परिषदेत भर देण्यात आला। या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे दूरसंचार मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी एकत्र आले होते। महाराष्ट्रात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत। याकरता कापूस सोयाबीन तूर ऊस संत्र हळद कांदा आणि मका पिकांसाठी पहिल्या टप्प्यात 10,000 शेतकऱ्यांची निवड करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। सह्याद्री अतिथीगृह इथं काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते। हवामान बदल पाणी टंचाई जमिनीची घटती सुपीकता कीड आणि रोगांचा वाढता प्रादुर्भाव वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर मात करण्यासाठी बारामती इथल्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनं शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प विकसित केला आहे। प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निवडक पिकं आणि निवडक शेतकऱ्यांचा अभ्यास करून हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्प्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही करावी असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं। महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व सीएसआर निधीचा अधिक प्रभावी पारदर्शक आणि समन्वयित वापर करण्यासाठी महासीएसआर प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातील विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जात असल्यानं त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याबाबत झालेल्या बैठकीत सांगितलं। या महासीएसआर प्राधिकरणामार्फत सीएसआर निधीचा समन्वय निरीक्षण आणि योग्य वापर निश्चित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले। केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल। राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे। आरोग्य सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचे ज्ञान कौशल्य आणि दृष्टिकोन अधिक सक्षम करणे हा प्रशिक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे। या प्रशिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आल्यानं कौशल्यवृद्धीला चालना मिळणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। आरोग्य विभागाचं प्रशिक्षण धोरण जाहीर केल्याचंही ते म्हणाले। निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध या गावानं पुस्तकांचं गाव अशी आपली नवी ओळख निर्माण केली आहे। उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुस्तकांचं गाव उपक्रमाचं काल उद्घाटन करण्यात आलं। राज्यातील निवडक गावांपैकी 3 गावांना पुस्तकांचं गाव हा उपक्रम मिळाला असून नागपूर विभागातील पहिल्या गावाचा मान गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांधला मिळाला आहे। यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले,
1: मी इथं आता आमच्या सगळ्या मंडळींना सूचना दिल्या की 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं ही आपल्याला या परिसरामध्ये सुरू करायची आहे। या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि

0: लाखनी ही दोन गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस काल महाराष्ट्र शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं राज्यभरात काल माती आणि पाण्यासाठी चाला अर्थात महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जलसंवर्धन पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश या वॉकेथॉनमधून देण्यात आला. या उपक्रमात अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री विविध क्षेत्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींसह नागरिक विद्यार्थी युवक अधिकारी कर्मचारी तसंच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रील्सच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेशही जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. कोकण आंबा काजूसाठी ओळखलं जात असलं तरी फणस हेही इथलं कल्पवृक्षासारखं मात्र दुर्लक्षित पीक आहे. फणसाची व्यावसायिक शेती आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रात काम करणारे रत्नागिरी जिल्ह्यातले युवा शेतकरी मिथिलेश हरिश्चंद्र देसाई यांना नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली. फणस पिकातून प्रगती साधण्याच्या अनुषंगानं काही विचार देसाई यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर मांडले. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी.
2: हरिश्चंद्र देसाई यांनी काही वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या झापडे गावात 28 एकर क्षेत्रावर फणसाच्या व्यावसायिक लागवडीचा प्रयोग केला. जगभरातल्या 88 जातींची लागवड असलेली त्यांची ही फणसबाग आता प्रसिद्ध झाली असून त्यांचे पुत्र मिथिलेश कृषी अभियंता होऊन हे कार्य पुढे नेत आहेत. वाया जाणाऱ्या फणसांचं प्रमाण खूप मोठं असून फणस शेती आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी फणस वर्ष जाहीर करावं अशी संकल्पना मिथिलेश यांनी पंतप्रधानांसमोर मांडली. फणस क्लस्टर तयार करण्यास केंद्र सरकारकडून सहाय्य मिळण्याची मागणीही त्यांनी केली. फणसाच्या प्रक्रिया उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध करण्याची क्षमता आहे असं सांगतानाच फणसासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याकरिताही प्रयत्नशील असल्याचं मिथिलेश यांनी सांगितलं. या भेटीमुळे जिल्ह्याचं नाव देशपातळीवर पोहोचवता आलं त्यामुळे आयुष्यातला हा एक महत्वाचा क्षण होता अशी प्रतिक्रिया मिथिलेश यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे. महिला हक्क, सुरक्षितता आणि महिलांचं सुरक्षित भविष्य हा या कार्यक्रमाचा विषय आहे. ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्यानं साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील 3 दिवसात घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटलमागे 500 रुपयांची वाढ झाली. केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यासाठी 22,50,000 टन साखरेचा कोटा खुला केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल सावित्रीबाई फुले ज्ञानशिल्पाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिल्पनिर्मिती करणाऱ्या कलाकारांचा सन्मान उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. ही ज्ञानशिल्प प्रेरणास्रोत असून समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारी आहेत त्यामुळे ती भविष्यातील पुढील पिढ्यांची परिवर्तनाची दिशा ठरतील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेल्या स्पर्धेत उपांत्य सामन्यात झारखंडनं मध्यप्रदेशचा तर हरियाणानं छत्तीसगड संघाचा पराभव केला आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात लढत होणार आहे. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18 21-9 असं सहज नमवलं. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. राज्यात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या उपक्रमाच्या माध्यमातून

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिका हो, सुप्रभात। 101 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे 10 वाजतात तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम मनस्पर्शी, आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वीच मनात होतं की मी तर इथे आत आहे स्टुडिओत बसले, पण बाहेर पाऊस पडत असेल का? रिमझिम पावसाला सुरुवात झाली असेल का? आणि आत्ताच एक मैत्रीण आली आकाशवाणीत, ती म्हणाली भिजले ग बाई. म्हटलं चला, अगदी योग्य वेळी आपल्या गप्पांना सुरुवात झाली आहे आणि बाहेर त्याच्या बरसण्यालाही सुरुवात झाली आहे. बऱ्याच दिवसांनी भेट झाली नाही का तुमची आणि माझी? श्रावण महिना तर सुरूही झाला, पण कसं आहे तुम्ही आणि मी, आपली भेट झाली की मग आपल्या आसपास असणारा तो ऋतू, ते वातावरण साजरं केल्याशिवाय आपल्या गप्पा पुढेच जात नाहीत. म्हणूनच ठरवलं आज इतक्या दिवसांनी तुमची आणि माझी भेट होतीय, त्यामुळे मनस्पर्शीच्या तुमच्या आणि माझ्या गप्पा ज्या आहेत त्या ह्या श्रावणासोबत, श्रावण सरींसोबत अशाच झाल्या पाहिजेत. आता बाहेर श्रावण सरी बरसणं किंवा न बरसणं हे काही माझ्या किंवा तुमच्या हातात नाही. आपण कसं काय साजरा करणार हा ऋतू? अर्थातच कविता, गाणी, गप्पा, आठवणी. पण आपल्याला साथ द्यायला इथे तरी बाहेर तो आलेला आहे. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे मंडळी, आलाय का तो?

मंडळी हे काही काही असे जे विषय आहेत जे पुन्हा पुन्हा फिरून फिरून आपल्या समोर येत असतात, आपण ते अनुभवत असतो, पण तरीही त्याचा कंटाळा म्हणून येत नाही. ऋतूमागून ऋतू पुन्हा पुन्हा आपल्या जगण्याचा भाग होत असतात. वेगवेगळे सण उत्सव किंवा आपण असं म्हणूया एकूणच ह्या सृष्टीचं जे चक्र आहे ना, ते पुन्हा पुन्हा नव्याने आपल्या वाट्याला येत असतं आणि आपण ते दरवर्षी पुन्हा पुन्हा अनुभवताना सुद्धा त्यासाठी नव्याने सज्ज होत असतो, नव्याने तयार होत असतो. आता श्रावण महिनाच पहा, या महिन्यात येणारे सण उत्सव, मगाशी आपण म्हटलं तसं की संपूर्ण सृष्टीत आपल्या आजूबाजूला जणू काही एक नवं चैतन्य भरून राहिलेलं असतं आणि हा अनुभव सुद्धा आपण दरवर्षी घेत असतो, तरी प्रत्येक वेळी सृष्टीचं ते रूप पाहून आपण नव्याने हरखून जात असतो. आणि त्याचं कारणच तसं आहे, म्हणजे केवळ आपल्याला साहित्यामध्ये ती वर्णनं दिसतात म्हणून म्हणत नाही आहे, पण आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण झाडांकडे पाना फुलांकडे पाहतो त्यावेळेला, विशेषत पुन्हा एकदा म्हणेन की तुमच्या माझ्यासारखी शहरात राहणारी माणसं जी आपण सिमेंटच्या जंगलात राहतो आणि म्हणूनच त्यातून अधूनमधून ही जी सुंदर अशी सृष्टी, तिची लहानात लहान मोठ्यात मोठी रूपं आपल्या नजरेस पडतात, त्यावेळेला खरोखरच मन आतून शांत होऊन जातं. जिथे पाहतो तिकडे आपल्याला हिरवळ दिसते, त्यातून गावाकडचं वातावरण आठवायचं तर डोंगर दऱ्या मैदानं सगळीकडे, अगदी आपल्या घराच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागासुद्धा हिरव्यागार गवतानं भरून जातात. आणि मग हे सगळं पाहत असताना असं नक्कीच वाटतं की या धरती मातेने स्वतःवर एक सुंदर अशी हिरवी शाल पांघरलेली आहे. आणि हा जो हिरवा रंग असतो ना, त्याच्याही अनेक छटा असतात. मी दरवेळी श्रावण महिन्याबद्दल बोलत असताना हे वाक्य बोलते आणि तरीही माझं समाधान होत नाही की एखादा चित्रकारसुद्धा थक्क होऊन जाईल इतक्या त्या हिरव्या रंगाच्या छटा आपल्या आजूबाजूला असतात ना, की त्याचं जर तुम्ही शब्दात वर्णन करायचं ठरवलं तर तुम्ही थकून जाल, आपल्याकडचे शब्द संपून जातील, पण त्या हिरव्या रंगाच्या बारीक बारीक छटा ज्या आपल्या आजूबाजूला असतात त्या काही संपायचं नाव घेत नाहीत. पहा तुम्ही ह्या आधी कधी ह्या गोष्टीचा अनुभव घेतला असेल नसेल, पण ह्यावेळी घेऊन पहा, तुम्ही त्या हिरव्या रंगाचं वर्णन करत जा की आत्ता मी पाहिला तो पोपटी, आत्ता मी जो पाहिला तो गडद हिरवा, हा थोडासा काळसर हिरवा, हा थोडासा धूसर हिरवा, शब्द संपून जातील आता याला काय म्हणू असं आपल्याला होईल, पण त्या हिरव्या रंगाच्या शेड्स वेगळ्या वेगळ्या ज्या या दिवसात आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसत असतात ना, त्या काही थांबणार नाहीत, संपणार नाहीत, एवढं नक्की.

गौरी, आजकाल ना भीती वाटते की हे जे सगळं वर्णन तू सांगतीयेस, गाण्यांमधून आपण ऐकतोय, हे सगळं फक्त एवढ्यापुरतंच अनुभवायला मिळालं आणि प्रत्यक्ष डोळ्यांना अनुभवताच नाही आलं तर कसं होईल ग? मंडळी, ही चिंता तुमचीच आहे. तुम्हाला तर ठाऊकच आहे, इथे गाणं सुरू झालं की ते ऐकता ऐकता इथे फोनवरसुद्धा आपल्या गप्पा सुरू असतात. तर तुमच्यापैकीच एकानी ही चिंता व्यक्त केली आणि ती योग्यही आहे. खरोखरच तुम्ही आम्ही, म्हणजे शब्दशः तुम्ही किंवा मी नसेल हो, पण मला म्हणायचे की आपल्यासारख्याच माणसांनी स्वतःच्या स्वार्थापायी आपल्या निसर्गाचं खूप नुकसान केलं आहे. आणि म्हणूनच हे जे ऋतुचक्र किंवा सृष्टीचं चक्र याविषयी मी तुमच्याशी गप्पा मारते आहे ते बरंचसं अनियमित झालं आहे. आपण सगळेचजणं त्याचा अनुभव घेत असतो, त्यामुळे खंतावत असतो, धास्तावत असतो, पण आपण खूप मोठा विचार करत असल्यामुळे ना बरेचदा काय होतं की आता आम्ही काय करणार ह्याच्यात असं म्हणून तिथेच आपण त्या हतबल विचारापुढेच एक फुलस्टॉप देऊन टाकतो, एक पूर्णविराम देऊन टाकतो आणि मग आपण आपल्याशी ठरवून मोकळे होतो की हो खरंच आहे की सगळेचजणं हे काही जे काही चुकीचं होतं आहे ह्यात बराच मोठ्या प्रमाणात लोक सहभागी आहेत आणि मी एकटा ते कसं काय सुधारणार, नाही बुवा माझ्या क्षमतेच्या पलीकडचं आहे हे, असं म्हणून मग आपण फक्त खंतावतो आणि सोडून देतो. परिणामी काय होतं, जसं आता आपण श्रावण महिन्याची वर्णनं ऐकतो वाचतो, मग तिथे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे, हा ऊन पावसाचा खेळ मात्र आपण अनुभवतो. पण ज्यावेळी आपण पुढे जातो आणि मग वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे, झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहा हा तो उघडे, तरु शिखरावर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. इथे येता येता मग ती खंत पुन्हा वर येते की कुठे अनुभवायला मिळतं हे सगळं नजरेला. पण खरं सांगू का मंडळी, आपण आपल्या आपल्या पुरतं जर हा असा विचार करून खंतावत असू तर आपण आपल्या पुरतं आपल्याला झेपेल आणि जमेल असं एखादं उत्तर शोधूच शकतो. बघा अगदी साधी गोष्ट, आत्ता साधारण 1000 माणसं मला समजा ऐकतायत, तर त्यापैकी माझ्यासकट आपण 100 जणांनी जरी ठरवलं की आजच्या दिवसापासून ते पुढच्या 22 ऑगस्टपर्यंत, म्हणजे एका वर्षात आपल्यापैकी प्रत्येकाचा वाढदिवस येऊन जाणार बरोबर, मग एरवी सोडून द्या पण प्रत्येकवानी किंवा 100 जणच मी सध्या पकडली आहेत, आपण 100 जणांनी जरी ठरवलं ना की मी माझ्या वाढदिवसाला एक झाड लावेन, तर विचार करा पुढच्या 22 ऑगस्टपर्यंत 100 झाडं लागलेली असतील. 100 झाडं कमी नाही आहे ना. आणि समजा थोडंसं आता आणखीन कसं असतं, आपण कल्पना करायला लागलो की आपलं मन बेरीज नाही गुणाकार करायला लागतो त्या कल्पनेचा, तर त्याला स्मरत मी असं म्हणते की समजा 1000 जणांनी हे ऐकलं आणि त्यांनाही असं वाटतं की बरोबर आहे आपण पण हे करूया, तर विचार करा पुढच्या वर्षभरात 1000 झाडं लागलेली असतील आपल्या आजूबाजूला. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की आपण काय करू शकतो, तर फार काही करायची गरजच नाही आहे, हे एवढंसही करू शकतो. आणि जर आपण हे केलं तर मग ही सगळी जी वर्णनं आपण साहित्यातून अनुभवतो आहे, गाण्यांमधून अनुभवतो आहे, ती प्रत्यक्षात सुद्धा आपल्या प्रत्येकाला अनुभवता येतील.

रसिका हो, बरेचदा एकाच विषयावर बोलत असताना, त्याबद्दल विचार करत असताना ना, आपल्या मनात येणाऱ्या गोष्टी सुद्धा एकदम जुळून येतात. जसं आता श्रावणमासीबद्दल बोलत असताना, ते शब्द डोळ्यासमोर असताना मला फुलराणी आठवली, आणि तसंच तुमच्यापैकीसुद्धा दोघांना फुलराणीची आठवण झाली. ती कविता खूप मोठी आहे, पण तरीसुद्धा त्यातला काही भाग तुमच्यासाठी मला सादर करायला आवडेल. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत, प्रणय चंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला. आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे गावी गाणी, याहुने ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला. पुरा विनोती संध्या वात डोल डोलवी हिरवे शेत, तोच एकदा हासत आला चुंबून म्हणे फुलराणीला. छानी माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती, कोण बरे त्या संध्येतून हळस पाहत डोकावून. तो रविकर का गोजीरवाणा आवडला मुच्या राणींना, लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी. आंदोली संध्येच्या बसुनी झोके झोके घेते रजनी, या रजनीचे नेत्र विलोल नभी चमकती ते ग्रहगोल. जादू टोणा त्यांनी केला चैन पडेना फुलराणीला. निजली शेते निजले रान निजले प्राणी थोर लहान, अजून जागी फुलराणी ही आज कशी ताळ्यावर नाही. लागे ना डोळ्याशी डोळ्या काय जाहले फुलराणीला. या कुंजातून त्या कुंजातून इवल्याशा त्या दिवट्या लावून, मध्यरात्रीच्या निवांत समयी खेळ खेळते वनदेवी ही. त्या देवीला ओव्या सुंदर निर्झर गातो त्या तालावर, झुलून राहिले सगळे रान स्वप्न संगमी दंग होऊन. प्रणय चिंतनी विलीन वृत्ती कुमारिकाही डोलत होती, डुलता डुलता गुंग होऊनी स्वप्ने पाही मग फुलराणी. काय बरं स्वप्न पाहत असेल ती फुलराणी, ह्या विचारातच आपण सगळे गुंग होतो. पण ह्याच अल्लड आणि अवखळ भावनेला अधोरेखित करणारं एक छानसं गाणं आता मी तुम्हाला ऐकवते.

मंडळी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ना माझ्यासारखंच वेगवेगळ्या खाद्य पदार्थांबद्दल जाणून घेण्याची, स्वयंपाकघरात प्रयोग करण्याची फार आवड दिसते. कारण मला आता एकाने सांगितलं की अगं तू श्रावण महिन्याबद्दल बोलतीयेस, मग त्या महिन्यात येणारे वेगवेगळे सण आणि मग त्या अनुषंगाने आपण छान छान काय काय गोडाधोडाचे पदार्थ करतो, त्याबद्दल तू युवा तरंगमध्ये आज बोलणार आहेस का किंवा बोलशील का, असं त्यांचा प्रश्न होता. तर विषय खरंच छान आहे, इंटरेस्टिंग आहे, पण आज 11 वाजता मात्र मी तुम्हाला काहीतरी विशेष ऐकवणार आहे मंडळी. आज आपण 11 वाजता एक खूप स्पेशल विशेष अशी मुलाखत ऐकणार आहोत. आता ती मुलाखत कोणाची, कोणी घेतली आहे हे सगळं मी तुम्हाला सांगते, पण तुमचं जे म्हणणं होतं ना की वेगवेगळ्या रेसिपीज, तर आज आपण खाऊगिरी तेव्हा नाही करणार आहोत. आत्ता तुम्ही म्हणाल तर आपण थोडंफार, पण काय आता श्रावण महिन्यातले सगळे सण आणि त्यानुसार काय असतं की आपल्या प्रत्येकाच्या घरात थोडेफार बदल असतात, पण तरीसुद्धा अगदी पुरणाचे दिंड असतील किंवा ओल्या नारळाच्या करंजा असतील, नारळी भात असेल, वेगवेगळ्या खिरी असतील, गोडाधोडाची अशी रेलचेल असते, आणि ज्यांना मुळात आवड असते ना त्यांना मुळी कॅलेंडरवर कुठला सण वगैरे असण्याची गरजच पडत नाही. आज काय श्रावणी सोमवार, आमच्या इकडे आहेत एक आजी, त्यांना असा मध्येच मूड आला काहीतरी गोड खायचा आणि कधी असं आपण जाता येता हाय हॅलो बोलतो, म्हटलं काय आजी आज एकदम रव्याची खीर, अगं आज श्रावणी गुरुवार आहे ना, आज श्रावणी बुधवार आहे ना, म्हटलं आजी पुरे तुम्हाला खावंसं वाटतंय ते सांगा, उगाच काय श्रावणीचा श्रावण महिना सुरू आहे म्हटल्यावर प्रत्येक वाराच्या आधी तुम्ही श्रावणी लावूच शकता की त्यामुळे जे

असे खवय्ये असतात ना मनापासूनचे, त्यांना मुळे त्यांच्या मनाने एखादा पदार्थ आठवला की मग कॅलेंडर बघून अरे हो की आज श्रावणी मंगळवार, श्रावणी बुधवार, श्रावणी गुरुवार असं काहीही म्हणत ही मंडळी आपली हौस पुरवून घेतात. आणि ते छानही आहे, कारण कसं आहे की श्रावण महिना आहे, तो आपल्याला साजरा करायचा आहे, तर मग असेच स्वतःचे थोडेसे लाडकोड पुरवूनच तो केला पाहिजे, नाही का?

कोणत्याही ऋतूचे असे अनेक रंग असतात, नाही का? जसं तुमचं माझं जगणं म्हटलं की त्यामध्ये आनंद, दुःख हे सगळेच रंग आले. आणि आपल्या भावनेचे रंग म्हणजे आपलं मन भावनेच्या ज्या रंगाने रंगलेलं असतं, बाहेरचा निसर्गसुद्धा आपण आपल्या नजरेने पाहत असतो, आपल्या मनाने अनुभवत असतो, आणि म्हणूनच मग तो निसर्गसुद्धा त्याच रंगात रंगून गेलाय असं वाटतं. श्रावणही तसाच आहे. श्रावणाचा हा एक रंग जो आपल्याला विरहाची एक गडद अशी छटा दाखवतो.

मंडळी मगाशी आपणच आपल्या निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे याबद्दल बरंच बोललो. आणि तुमच्यापैकी अनेकांनी मला फोन करून सांगितलं की गौरी, आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी वृक्षारोपण करतो, किंवा आणखीन काही त्यांनी निमित्त सांगितली वेगवेगळी, की या निमित्ताने आम्ही आमच्या कुटुंबात काही जणांच्या सहनिवासांमध्ये असं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही पार पाडत असतो असं त्यांनी सांगितलं. तर ही खूप छानच गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की जेव्हा आपल्या समोरचा प्रश्न खूप मोठा असतो ना, आणि आपण स्वतःकडे केवळ एक व्यक्ती म्हणून बघतो, तेव्हा मग की एवढा मोठा प्रश्न आहे आणि माझ्या एकट्याच्याने काय होणार आहे असा प्रश्न आपल्याला पडतो. पण जेव्हा आपण हे अशा निमित्ताने चर्चा करतो, आजूबाजूला बघतो, तेव्हा लक्षात येतं की मुळात ह्या प्रश्नाबद्दल गंभीरपणे विचार करणारे आपण एकटे नाहीच आहोत, तर असे बरेच जण आहेत. भले मग आपण एकमेकांना प्रत्यक्ष ओळखत नसू, पाहिलेलं नसेल, पण तरीसुद्धा आपण सगळेजणच एकमेकांशी बांधलेलो आहोत, कारण आपण एका समाजाचा भाग म्हणून जगतोय. आणि म्हणूनच आपल्याला जरी वाटलं की माझ्या एवढ्याशा प्रयत्नाने काय होणार आहे, तर मग अशा वेळी आपण त्या गोष्टीतल्या खारुताईला आठवलं पाहिजे जे छोटे छोटे खडे आणत असते तो पूल बांधण्यासाठी. तर तसंच मी म्हटलं तसं की आपल्याला उगाच वाटत असतं की आपण एकटेच आहोत म्हणून, पण आपल्यासारखेच अनेक जण आहेत जे भले आपल्या दृष्टीसमोर नाही आहेत, पण तरीही ज्या समाजासाठी आपण हा सगळा विचार करतोय त्याच समाजाचा एक भाग म्हणून ही सगळी मंडळी जगतायत. आणि मग प्रत्येकाने केलेला एक एक छोटा छोटा प्रयत्न जेव्हा एकत्रितपणे समोर येईल, तेव्हा त्याचा जो परिणाम असेल तो सगळ्यांसाठी, आपल्या ह्या समाजासाठी हितावह असेल. त्यामुळे कधीही माझ्या एकट्याच्याने काय होणार असं म्हणून पुढे टाकू पाहत असलेलं पाऊल आपण मागे घेता कामा नये. एक तर एक पाऊल पुढे जात राहिलं पाहिजे, म्हणजे सगळ्यांना मिळून

आणि रसिक हो, आता वेळ झाली आहे मनस्पर्शीच्या सांगतेची, त्यामुळे आणखीन एका छानशा गीतासोबत आपण मनस्पर्शीची सांगता करूया. आणि 11 वाजता आपण जी मुलाखत ऐकणार आहोत त्याविषयी मी तुम्हाला या गीतानंतर सांगते.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। 100.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे 11 वाजतायत आणि आता आपण ऐकणार आहोत एक विशेष मुलाखत। पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या अरण्यातील सेवाव्रती ह्या विशेष मुलाखतीचा पहिला भाग आता आपण ऐकणार आहोत।
2: नमस्कार, आजचा हा आपला कार्यक्रम विशेष आहे, कारण आज आपण एका अशा दाम्पत्याला भेटणार आहोत, त्यांच्या सेवाकार्याची ओळख करून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय केवळ सेवा असं मानलं। पण हा प्रवास नेमका कसला आहे? हा प्रवास आहे वैद्यकीय शिक्षण घेऊन सुखकर आयुष्याची वाट निवडण्याऐवजी। हे जे दाम्पत्य आहे हे गेलं दुर्गम अशा वनवासी भागात आणि तिथं त्यांनी आरोग्य सेवेचं व्रत स्वीकारलं। डॉक्टर अल्बर्ट श्वाइझर यांच्या जीवनकार्यानं प्रेरित झालेला हा जो सेवा विचार आहे हा पुढे त्यांना बस्तरच्या रानावनात घेऊन गेला आणि तिथे त्यांचं सेवाव्रत किंवा तिथे त्यांचं जे संपूर्ण पुढचं आयुष्य आहे ते प्रत्यक्ष कृतीत अवतरलं। 1990 विवाहानंतर त्यांच्या पत्नीनं त्यांना दिलेली साथ आणि त्यानंतरचं पुढचं आयुष्य। रसिकाहो, मी बोलतीये कुणाविषयी तुम्हाला लक्षात येतंय का?
3: रसिकाहो, हे आहेत अरण्यातील सेवाव्रती,
2: ज्यांना नुकतंच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय, असे डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत। रसिकाहो, रसिकाहो, जेव्हा ते बारसूरमध्ये पोहोचले तेव्हा समोर होती अतिशय कमी अशी साधनं, पायाभूत सुविधांचा अभाव होता, नक्षलवादाची सावली होती, जंगलातले धोके होते आणि त्याच्या बरोबरीनं स्थानिकांचा बाहेरून आलेल्या व्यक्तीवरचा अविश्वास सुद्धा होता। पण त्यांनी तिथे जाऊन समाजाला बदलण्यापेक्षा आधी त्यांना समजून घेण्याचा, त्यांच्यातलंच एक होण्याचा असा मार्ग स्वीकारला। आज त्यांच्या या प्रदीर्घ सेवाकार्याला पद्मश्री सन्मानानं एक ओळख दिलेली आहे। ही ओळख आधीपासूनच होती रसिकाहो, पण पुरस्कार स्वीकारताना सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की हा सन्मान आमचा नसून इथल्या जनजाती समाजाचा आहे। ही नम्रता, हा सेवाभाव आणि बस्तरच्या माणसांशी जोडलेलं हे विलक्षण नातं। रसिकाहो, यामागची संपूर्ण कहाणी, हा प्रवास आज आपण स्वतः डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्याकडून ऐकणार आहोत, तेव्हा आपण त्यांचं स्वागत करूया। डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीताजी, आकाशवाणीच्या या विशेष संवादात आपलं मनपूर्वक स्वागत।
4: नमस्ते।
5: धन्यवाद। नमस्कार।
2: सुरुवातीला पद्मश्री पुरस्कार जो मिळालेला आहे त्यासाठी आपलं अगदी मनपूर्वक अभिनंदन।
4: धन्यवाद।
2: आपण इथूनच सुरुवात करूया। जेव्हा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा नेमकी मनात काय भावना होती? म्हणजे पहिला दिवस आठवला असेल ना?
4: हा निश्चित, मनामध्ये एक सुंदर भावना निर्माण अशी झाली की मी हा विचार असा केला की जशी एक आई आपल्या मुलाला काही गोड पदार्थ तोंडात घालून त्याचं कौतुक करते, तसाच भारतमातेने आमचं कौतुक म्हणून आमच्या मुखामध्ये हा एक प्रसाद घातलेला आहे। त्यामुळे आईचं आणि मुलाचं जे नातं असतं ते सहजता आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये दिखावटी काही नाही आहे। तशा स्वरूपात मी हा आम्ही हा स्वीकारला। आणि दुसरा विचार आला, घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे, म्हणजे आमचं कर्तव्यच आहे, सेवाही म्हणू शकत नाही आम्ही, ते कर्तव्यच होतं आमचं, त्या मुलांमुळे हा पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोचलो। तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य, हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे।
2: म्हणूनच मग ते वाक्य की हा सन्मान आमचा नसून जनजाती समाजाचा आहे असं तुम्ही म्हणालात नाही का?
4: जनजाती समाजाचाच आहे,
2: ही कृतज्ञता आहे ना खरं तर?
4: नाही, पण ही वास्तविकता तशीच आहे। आम्ही बस्तरला गेलो नसतो किंवा हे काम केलं नसतं तर आम्ही एक सामान्य म्हणून राहिलोच असतो ना। पण आम्हाला ते का दिलं? कारण आम्ही अशा एका घनघोर अरण्याच्या प्रदेशामध्ये जाऊन हे इतके वर्ष काढली, पेशंटला ट्रान्सफर करत होतो जगदलपूरला, रायपूरला, दंतेवाड्याला, हे आम्ही काम सतत करत गेलो। वेगवेगळे संकट आली, वेगवेगळे प्रश्न आले, निराशा आली, आशा निराशाचं नेहमी चालतं सगळं, पण तरी आम्ही न हरता ते करत बसलो। आणि आमची संस्था आहे वनवासी कल्याण आश्रम, त्यांनी आम्हाला फुल सपोर्ट केला की हे मेडिकलचं जे काम आहे आदिवासींचं ते तुम्ही व्यवस्थित करत राहा, आणि आम्ही सर्व सुविधा पुरवल्या, आम्ही करत गेलो। त्यामुळे आज हा पुरस्कार मिळाला आहे.
2: मी येणारच आहे त्या सगळ्या पुढच्या टप्प्यावर, पण एक सुरुवातीची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दोघांच्या आयुष्याला समाजसेवेची दिशा देणाऱ्या प्रेरणेपासून करूया. म्हणजे डॉक्टर रामचंद्रजी, तुम्हाला प्रश्न आहे की डॉक्टर अल्बर्ट श्वाइजर यांच्या चरित्राने तुम्ही प्रभावित झाला होतात असं अनेक ठिकाणी तुम्ही म्हटलंय, आणि त्याच्याबरोबरीनं तुमच्या घरचं वातावरण, तुमच्या मातोश्री, घरातलं एकंदर वातावरण, आणि तिथून कुठेतरी एक अशीही भावना होत होती की आपण काहीतरी केलं पाहिजे, तर नेमकं ते काय होतं, कशा तऱ्हेनं रुजली ही भावना?
4: नाही, माझ्या मनात अशी भावना काही नव्हती, म्हणजे समाजसेवा करावी किंवा वनवासी आदिवासी समाजासाठी काम करावं अशी कुठलीही भावना मनात नव्हती. पण मी एक दिवस लायब्ररीमध्ये दैनिक सकाळमध्ये अल्बर्ट श्वाइजरचं चरित्राचं परीक्षण वाचलं. मग मी आमच्या सातारच्या लायब्ररीमध्ये मी शोधलं की असं हे पुस्तक मिळत आहे का, तर माझ्या सुदैवाने अल्बर्ट श्वाइजरचं आत्मचरित्रच मिळालं मला इंग्रजीमध्ये. आणि मग त्यांनी स्वतः लिहिलेलं ते छोटेखानी पुस्तक आहे, पण त्या पुस्तकातनं मला अशी पुसट कल्पना आली की एखाद्या व्यक्तीचं असं सुद्धा जीवन असू शकतं की जो माणूस एक पियानो वाजवणारा माणूस, पण त्याला असं समजलं की आफ्रिकेतल्या घोर जंगलामध्ये काही आदिवासी अज्ञात आजाराने मरत आहेत, तर मी त्यांच्यासाठी काय करावं, ही संवेदनशीलता एखाद्या व्यक्तीच्या मनात आली आणि तो माणूस कृतिशील झाला, इतका प्रचंड कृतिशील झाला की त्यांनी 32व्या वर्षी मेडिकलमध्ये प्रवेश घेतला. त्याला लोकांनी विचारलं की तू काय कर, तू पियानो वाजवणार, तू तिथे जाऊन काय करणार, तो म्हटला मी डॉक्टर होईन, आता किंवा होणार, तू

0: 37 वर्षी आता घेईन म्हणे मेडिकलला प्रवेश. आणि 37व्या वर्षी डॉक्टर होऊन तो त्या आफ्रिकेच्या जंगलात गेला त्या लोकांसाठी. आपण कल्पना करू शकतो की 1.5-2 महिने प्रवास करून तो त्या भागात पोचायचा. एवढं घनघोर जंगल त्यावेळेस आफ्रिकेचं, जगाला अज्ञात असलेला प्रदेश, अशा प्रदेशात जाऊन आमच्या स्वतःच्या हिमतीनं त्यांच्यासाठी मेडिकल सगळ्या सुविधा उभ्या करणं, त्याला नंतर नोबेल पुरस्कार मिळाला. ही एक गोष्ट होती. म्हणजे आमची आईला कुठली विचारधारा नव्हती, कुठलंही काही नाही, पण आमची आई जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारी
1: शिक्षिका होत्या ना,
0: शिक्षिका होत्या. पण आमच्या घरात अशा सगळ्या महिला यायच्या आणि त्या मदतही मागायच्या, मदत आई त्यांना करायची, त्यांची दुःख सांगायला यायच्या. माझं आतापर्यंत जो जीवनाचा मार्ग आहे, मला सुद्धा कुतूहल आहे की मी या मार्गात कसा आलो. कुठली विचारधारा नसताना, काहीच बेस नसताना मी इतके वर्ष हे काम का करतोय हा अजूनही माझा स्वतःचा शोध आहे. पण आईच्याकडनं थोडीशी कुठून तरी तो करंट आला असावा. आणि मग आमचे अधिकारी जे होते, भास्करराव कळंबी, हा म्हणजे एक संतच माणूस होता ना तो. म्हणजे साध्या कपड्यातला इतका मोठा संत आपल्या समोर बसतो, आपल्याला मार्गदर्शन करतो, हे आपलं भाग्यच आहे शेवटी. त्या सगळ्यांमुळे असं वाटायला लागलं पण हे काम करावं. आणि आदिवासी समाजाची जी प्रश्न आहेत, त्यांची जी दुःख असतात, ती तुम्हाला पुढं पुढे जायला प्रवृत्त करतात. या प्रश्नाची आपण कधी विचारही केलेला नाही, इतके गंभीर प्रश्न त्यांच्या जीवनामध्ये असतात आणि त्याला ते हसत हसत तोंड देत असतात. ही गोष्ट फार आश्चर्याची वाटते की
1: शिकण्याजोगं आहे ना. पण हे पण
0: हा ते ह्या अभावामध्ये, इतक्या संकटांमध्ये आम्ही ते जगू शकतात हे लोक आणि हसतात. हसत मुख राहून राहणं ही काय सामान्य गोष्ट नाही. खोटं तर कोणी हसू शकणार नाही सदा सर्व काळ. तर ही जनजाती समाजाची ही जी प्रवृत्ती आहे, म्हणजे जीवननिष्ठा आणि आनंद मानण्याची गोष्ट आहे, तर ती एक बाबा वरकरांच्या भाषेत म्हणलं की लावण्याची जत्रा आहे. तर ती तसं ते जीवन आहे सगळं. त्यामुळे त्या जीवनाने आम्हाला पुढे पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं.

0: रसिक हो, आपण ऐकत आहात डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्याशी केलेल्या मनमोकळ्या गप्पा. समाजसेवेची वाट निवडून बस्तरच्या माणसांसाठी उभ्या राहिलेल्या या सेवावृत्ती दाम्पत्याची गोष्ट. डॉक्टर, तुम्ही सातारचे आणि सुनीताताई तुम्ही मूळच्या पुण्याच्या, बरोबर ना? तुमच्या मनातही समाजकार्याची ओढ लहानपणापासून होती, पण या दोन्ही प्रेरणा एकत्र कशा आल्या, ध्येय कसं तुमचं एक झालं?
1: मी जेव्हा वनवासी कल्याण आश्रमाचं काम करत होते, एकूण सगळा जे मी ठाणे, रायगड, थोडंसं नाशिक जिल्हा असे सगळे बघितलं, आणि कारण आमच्या संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं, तू जरा बघ, एकदम ह्याच्यामध्ये जाऊ नका की आपल्याला काम करायचंय तर कशा पद्धतीने आपल्याला राहायला लागेल, कशा पद्धतीने काम करायचंय त्याची जरा माहिती घे आणि मग ठरव तू. त्याप्रमाणे मी फिरले. मग ती 3 वर्ष मी कामही केलं जांभिवली केंद्र जे आहे कर्जत जवळचं, पुणे मुंबई रस्त्यावरचं कर्जत, तर तिथे होते मी. आणि ते सगळं पाहत असताना हळूहळू माझ्या मनामध्ये विचार झाला की जीवनभर आपण हे काम का करू नये अशा आहे. तो माझ्या मनातला जरी विचार असला तरी तो घरी मी तेवढा बोलवून दाखवलेला
0: नव्हता. प्रेरणा कुठून आली होती ही?

0: प्रेरणा मला विद्यार्थी परिषदेची, मी महाविद्यालयीन जीवनामध्ये अगदी कट्टर कार्यकर्ती म्हणजे मनापासून काम करणारी सक्रिय कार्यकर्ता, आणि एक घरात माझ्या लहानपणापासून राष्ट्र संघाचं वातावरण आहे. माझी मोठी बहीण सगळ्यात ती हुशारही आहे आणि तिला अशा सगळ्यावरती सगळ्याची माहिती असायची, वाचन भरपूर, माझ्याशी खूप मोठी आहे ती, त्यामुळे वाचन भरपूर. मग ते असे वादविवाद सगळे घरात व्हायचे, विचार मंथन व्हायचं म्हणजे थोडक्यात वादविवाद म्हणण्यापेक्षा. त्यामुळे कळलं की आपल्या देशाचं चित्र सध्या काय आहे, कसं आहे, असं हळूहळू असावं, म्हणजे ते बीज गेलं असावं. आणि मग त्यातनं हा विचार, मग मी कल्याण आश्रम जेव्हा मला कळलं की तिथे आपण काम करू शकतो, मी आधी नानाजी देशमुखांचेही एक टॅप करून बघितलं होतं की बाबा मी जाऊ शकते का तिथे, पण कळलं असं की दाम्पत्यलाच म्हणजे तिथे प्राधान्य आहे. अख्खे एकटी मुलगी किंवा एकटा, म्हणजे बॅचलर कोणीच नाही, मुलगाही नाही आणि मुलगीही नाही, असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे मला पुण्यातच कळलं ती माहिती, त्यामुळे मग तिथपर्यंत जायचा प्रश्नच नव्हता. तोपर्यंत काही जणांना कळलं की ही असं काही काम करू इच्छित आहे, म्हणून मग कल्याण आश्रमाचे आमच्या ओळखीचे काही कार्यकर्ते होते, त्यांनी सांगितलं की तू ये. मग मी त्या कामामध्ये गेल्यानंतर माझा हा विचार झाला, मग मी तो घरी बोलून दाखवला. ज्या वेळेला अशी वेळ आली की बाबा आता मुलं बघणार आणि एकूण लग्नाचं सगळं, त्यावेळेला घरात आई वडिलांना आणि सगळ्यांना सांगितलं की मला अशाच प्रकारचं काम करणारा नवरा हवा आहे कार्यकर्ता, म्हणजे मला माझ्या मनासारखं ते काम करता येईल आणि जी आवड आहे माझी ते करता येईल. मला नोकरी करायची आवड नाही आणि मला असं खूप अशा संसाराची पण आवड नाही की आपल्याकडे घरात चार साड्या पाहिजेत, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, फ्लॅट, हे काही विचार माझा सुरुवातीपासूनच नव्हतं ते. त्यामुळे त्या पद्धतीने मग ते घरचे म्हणाले की हे सगळं तुझी तुमचे संघटनच देऊ शकता असा कार्यकर्ता, म्हणून मग संघटनेतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी बोलणं झालं आणि मग त्यांनी यांचं नाव सुचवलं आणि माझं नाव यांना सुचवलं.
1: अरे वा,
0: दोघं एकमेकांना ओळखत होतो पण लग्न मात्र संघटनेनेच ठरवलं.
1: म्हणजे आपलं काम 83 पासून सुरू झालं ना डॉक्टर, लग्न 90 ला. पण मग दोघांनी एकत्र येऊन म्हणजे प्रत्यक्ष दुर्गम भागातच आपल्याला जायचं आहे हा निर्णय दोघांनी मिळून घेतला होता का, तिथून ठरला वनवासी कल्याण आश्रम आणि तुम्ही जिथे होतात तिथे?
0: कसं आहे की ह्यांना आधीच ऑफर त्यांनी केली होती ना, की म्हणजे जशी त्यांची आई गेली मग वडील एकटेच होते, मग सगळं ते घरात बोलणं झालं, मग यांनी ठरवलं की बाबा आपण करायचंय. तर त्यांना बस्तर आणि किंवा म्हणजे मेघालय असं होतं. मग बस्तरला एवढ्यासाठी की तिथे काही महिला केंद्र आधीपासून सुरू आहे, तर त्या ठिकाणी सुनीता आणि रामची जोडी अगदी फिट बसेल त्या ठिकाणी, कारण दवाखाना आहे आणि महिला कार्यही आपण
1: दवाखाना होता.
0: हो, दवाखाना होता.
1: अच्छा, पण झाडाखाली पण तुम्ही दवाखाना भरवत होता तसे फोटो आणि
2: झाडाखाली.
1: पण जेव्हा हा निर्णय झाला की आपल्याला तिथे जाऊन काहीतरी काम करायचं, तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती, ते तयार होते का?
2: आमचे वडील इतके साधे होते की त्यांना बिचाऱ्यांना मी त्यांना परवानगी मागितली नाही आणि त्यांनी संमुख संमती देऊन टाकली, अशीच गोष्ट झाली ती.
1: अच्छा,
2: त्यांनी फार विरोधही केला नाही किंवा नियतीनं ठरवलं होतं तिकडे जायचं, ते बरोबर तिकडे गेलो आम्ही.
0: आणि तसे सासरे जेव्हा नंतर आले बारसूरला आमच्याकडे, तेव्हा खूप रमले आणि यांना म्हणले ते की अरे मला सुद्धा जर असं कळलं असतं की असं काही काम असतं तर मी पण केलं असतं.
1: अरे वा,
0: म्हणजे त्यांना त्याचं कळलं महत्व की आपला मुलगा करतोय ते काय आहे आणि ते किती गरजेचं आहे.
2: आमच्या दवाखान्याच्या मागच्या बाजूला संध्याकाळी मी आणि वडील बसायचो, दिवसभर दवाखाना झाला तर समोरून आमच्या इथून 4 किलोमीटर आभूषण प्रदेश आहे, तो भारतातला सर्वात अविकसित अजूनही भाग आहे. तर तिथून काही वनवासी आदिवासी चिंचा घेऊन आले होते, अशा कावडी असे 8-10 लोक आले आणि ते असे समोरून असे गावाकडे चालले होते. तर माझ्या वडिलांनी मला विचारलं की हे कोण आहेत, कसे कुठं चालले आहेत, तर मी म्हटलं की हे चिंचा आता आभूषण घेऊन आले आहेत. केव्हा निघाले, ते सकाळी 7 वाजता निघाले आणि आता संध्याकाळी 5 वाजले, तरी 10-12 तास चालत चालत आलेले तिथे, सगळं इंद्रावती पार करून आलेले आहेत आणि आता चिंच विकणार आणि पैसे घेऊन येणार. आणि आत्ता जो आपल्याकडे आदिवासी पेशंट आहे तो जॉन्डिस ट्युबरक्युलॉसिस विथ डायबिटीस असा तो पेशंट आहे आणि तो इंद्रावतीच्या पलीकडनं 2 वेळा नदी पार करून त्याला आणलेला आहे आणि तो काफी म्हणजे मोठा सिरियस पेशंट आहे. ह्याला ट्रान्सफर करायचा जगदलपूरला, त्यासाठी हे लोक घरून पैसे घेऊन आलेले आहेत आणि आता हा पैसा आला तर हे घेऊन जाणार आहेत. तेव्हा माझे वडील बघत बसले आणि ते म्हणाले अरे काय आश्चर्य, हे जीवन कधी आम्ही अनुभवलंच नव्हतं म्हणे. तर मला माहीत नव्हतं हे काय जीवन आहे, पण आमच्या तरुणपणी कोणी सांगितलं असतं तर आम्ही असं काम केलं असतं, पण तुझ्या भाग्यात हे काम आलं असं वडिलांनी कबुली दिली. आधी नाराज होते वडील, पण नंतर नाराजी त्यांची कमी होऊन गेली.
1: तुम्ही खरं ईश्वराचं काम करताय हो. नाही खरंय ना, म्हणजे पहा ना, बारसूरमध्ये जेव्हा तुम्ही पोहोचलात तेव्हा दवाखाना होता म्हणालात पण तो तसा बंद होता, चालूही नव्हता, बरोबर ना? घर पण 2 खोल्यांचं होतं, जंगल, साधं.

0: ना नाहीत फारशी. मग पहिल्या काही दिवसात जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा संवाद कसा होत होता त्या लोकांशी, त्यांचा विश्वास कसा संपादन केलात, आणि त्यातूनही सुरुवातीला असं वाटलं का की हे कठीण आहे किंवा नक्षलवादाची छाया पण आहे, तर भीती पण वाटली होती का, काय होतं नेमकं वातावरण?
1: बरोबर आहे. नाही कसं आहे, दवाखाना बंद होता त्यामुळे पेशंटचं यायचं प्रमाण कमी, म्हणजे कारण आले तर मग अरे डॉक्टर साहेब नाही आहे असं म्हणून, त्यामुळे मग ते पुन्हा पुनर्जीवित करायला लागलं की तुम्ही या, आता दवाखाना सुरू झालेला आहे. म्हणजे आम्ही जाण्याच्या आधी एक 4-5 वर्षापासून तिथे काही 7-8 मुली 18 ते 20-22 वयोगटातल्या त्या तिथे राहत होत्या, कारण कार्यकर्ते संघटन आमचं अखिल भारतीय आहे त्यामुळे एक कार्यकर्ते तिथे होते, त्यांनी ह्या मुलींना प्रेरित केलं आणि त्या तिथे राहत होत्या, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून गावागावातनं प्रसार होऊ लागला की बाबा असं असं दवाखाना सुरू झालेला आहे आणि तुम्ही आता या इकडे, म्हणजे कारण तिथे काहीच सोय नव्हती ना, म्हणजे सरकारी दवाखाना होता पण त्याच्याकडे फक्त पोस्टमार्टम करता जायचं अशीच धारणा, म्हणजे साप चावला आणि जावं लागलं तर त्याच्याकडे जायचं, अदरवाईज बाकी सर्व औषधांकरता हे आणि आश्रमातून त्यांना जे मिळणार प्रेम आणि ताबडतोब इलाज ह्याच्यामुळे त्यांचं, म्हणजे लवकर एकदा माहीत झाल्यावर जी रीग सुरू झाली ते अगदी फार म्हणजे लवकर झालं ते सगळं, कारण एकतर आठवडी बाजार आहे आमच्या गावाला, त्यामुळे आठवडे बाजारात जेव्हा सांगितलं लोकांना भेटून की आता हे झालाय सुरू दवाखाना आणि तुम्ही या आता, म्हणजे डॉक्टर आलेला आहे असं.
0: ताई पण एक गोष्ट काय महत्वाची आहे माहितीये का, तुम्ही तिथे लोकांशी संवाद साधण्यासाठी गोंडी आणि हलबी भाषा शिकलात.
1: हो,
0: तर स्थानिक भाषा शिकणं, त्यांच्या घरात जाणं, त्यांच्यासोबत राहणं, याच्यामध्ये नेमका तुम्हाला काय बदल जाणवला, कसं काय एकंदर ते वातावरण कसं होतं आणि कसं काय तुम्ही जमवून घेतलं हे सगळं?
1: मला स्वतःला थोडीशी भाषेची आवड आहे असं माझ्या लक्षात आलं, म्हणजे कारण कॉलेजला असतानाही मी जर्मन वगैरे भाषा घेतली होती,
0: मुद्दामली
1: भाषा शिकायची म्हणून, त्यामुळे ते असेलही एक. आणि मला असं वाटत होतं पहिल्यांदा भाषा ऐकल्यावर मुलींचं की आपल्याला ती जमेल की नाही कसं काय, पण 91 साली आम्ही मुलींचं वसतिगृह सुरू केलं, मग त्या छोट्या छोट्या अगदी होत्या ना मुली 5-6 वर्षाच्या, त्यांना तर हिंदी अजिबातच येत नव्हतं, त्यामुळे मग त्यांच्यामुळे मी जास्त लवकर शिकले भाषा, कारण त्यांच्याशी बोलताना कायम गोंडीतनच बोलायला लागायचं, मग हिला एकीला विचारायचं मोठ्या कोणाला तरी कार्यकर मुलींपैकी की हे आता मला ह्यांना सांगायचंय की तुम्ही बा जेवायला चला किंवा पाण्यात काही टाकू नका, भात व्यवस्थित खा.
0: आम्हाला ऐकायला मिळेल का, 1-2 वाक्य मिळतील का?
1: हो नक्की नक्की. आले उभय तेदनाद, आले नेलाय पोडे मायनाद, नेलाय एरमिंदना दमाय नेलाय काम की नदी दे आश्रम तर नेलाय मिंद की बा, आश्रमात तुम्हाला चांगलं वाटतंय ना, छान वाटतंय ना, तुम्ही इथे शिकायला आलाय त्यामुळे चांगलं शिका आणि चांगल्या राहा.
2: हलबी भाषा माझ्या पेशंट आमच्याकडे हलबी याचे, त्यांनी सांगितली ही गोंडी भाषा.
0: आणि हलबी भाषेतलं 1-2 वाक्य सांगा ना आम्हाला.
2: कसन हारिक लागेसे की कसन लागेसे, येतात आकाशवाणी वाटिलो असो, येतात मुलाखत होईसे, अच्छा लागेसे की हारिक लागेसे की नाही लागेसे, अच्छा हारिक लागेसे के बेबल येतात नाही इला उनी काजे मजा येईसे.
0: हे थोडे थोडे समजण्याजोगे आहे, हलबी
2: मराठी जवळ,
1: थोडे मराठी शब्द पण आहे
2: आणि ती तेलगुला जवळ आहे गोंडी.
0: अच्छा,
1: हा ही तेलगुला जवळ दक्षिणी वाणी. जेव्हा भाषा बोलायला लागले ना काही, म्हणजे काही अडथळाच नाही म्हणलं तरी चालेल असं झालं, कारण गावामध्ये एकतर मी एकटी जाऊ शकले आणि सगळ्यांना असं वाटायचं की अरे, कारण तिथे कोणीही इतक्या पटकन भाषा शिकलेलंच नाही, व्यापारी सुद्धा नाही, त्यांच्या गरजेपुरतं ते तेवढं काहीतरी बोलतात गोंडीत, म्हणजे त्यांना काय आता बाबा मोहाची फुलं विकायचे तर इरू इरू आले इरू वरा, म्हणजे वरा म्हणजे या आणि ते तुमचं इरू म्हणजे मोहा आमच्याकडे द्या असं ते तेवढंच बोलतात. पण आम्ही जे बोलायचो ना ते त्यांच्यासारखीच मी बोलते एकतर, आणि त्यांचे जे काही एक्सप्रेशन्स असतात
0: हेल आणि त्यांच्या
1: पद्धती हेल असतो हे सगळं, त्यामुळे त्यांनी मला खूप लवकर त्यांना पण मजा वाटली आणि मलाही, म्हणजे त्यांनी कधी चुका काढल्या नाहीत माझ्या बोलण्यातल्या, कायम मला प्रोत्साहन दिलं.
0: चैरसरण किती दिवस गेले ही भाषा शिकण्यामध्ये?
1: काय वर्षभर झालं असेल.
0: वा,
1: फार लागला नाही वेळ. हो.

0: डॉक्टर, कसं आहे आरोग्य सेवा सुरू करत असताना, म्हणजे आता तिथे तुम्ही गेलात ते वनवासी आदिवासी, त्यांना आपण मूळ तिथले रहिवासी म्हणतो, एकतर अंधश्रद्धा आहे, मांत्रिकावरचा विश्वास आहे, आणि आधुनिक उपचार पद्धती जी आहे त्याच्याविषयी भीती सुद्धा आहे. तर लोकांच्या मनात याच्याविषयी बाबा विश्वास तयार करायचा आहे, बदल घडवून आणायचा आहे, तर काही वेगळी पद्धत तुम्ही स्वीकारली होती का यासाठी?
1: पद्धत अशी, म्हणजे आम्हाला तिथे गेल्यावर लक्षात आलं की काही नियम आपण घालून घ्यायचे. पहिला असा की नियम की पेशंट आला रे आला की नाव लिहायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळात ट्रीटमेंट चालू करायची. 4 तास 5 तास 8 तास चालत चालत आलेले आहेत, इतक्या दुरून आलेले आहेत, आणि सहज तर असे आलेले नाही आहेत, आजार खूप वाढल्यामुळेच ते एवढ्या लांब चालत चालत आलेले आहेत. तर त्यांना तेवढा वेळही घालवायचा नाही, त्यांना हा विश्वास वाटला पाहिजे की इथं आमच्यावर लगेच उपचार सुरू होतात. दुसरी गोष्ट अशी की पैसे विचारायचे नाहीत, पैसे आहेत का नाहीत, किती आहेत काय, तो विचारायचे नाही, ट्रीटमेंट चालू करून द्यायची. आणि त्यामुळे मी आम्हाला तिथं रिस्पॉन्स जास्ती मिळाला की मी असा विचार करतो की सगळं ज्ञान माझ्यापाशी नाही आहे, पण आम्हाला त्यांचा आजार बरा करायचा आहे, तो आजार बरा करण्यासाठी इथं आलेला आहे. इथं होणार नाही, जगदलपूरला तुम्ही निघून जावा, दंतेवाड्याला निघून जावा, असा ऐकण्यासाठी नाही आलेला, तो आलेला आहे आपला उपचार ठीक करण्यासाठी. तर मग माझ्या मी करू शकत नसीन, तर जिथे होत असेल तिथे मी त्याला घेऊन जाईन. म्हणजे तो निडी आहे आणि तुमच्यापाशी नॉलेज आहे, निडी आणि नॉलेजला जोडायचं हे काम आमचं, आणि मग त्याचा रिझल्ट मिळाला की तो बरा होऊन जातो घरी. तर ते झालं पाहिजे, म्हणजे केवळ मेडिकल असं नाही, एज्युकेशन असेल, ऍग्रिकल्चर असेल, लीगल असेल, असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असतात त्यांच्या जीवनामध्ये. कुठलाही प्रश्न असेल, आपल्यापाशी आदिवासी आला आणि त्यानं प्रश्न विचारला, संकट सांगितलं की आपण त्याला मदत केलीच पाहिजे, डिफॉल्ट झालंच पाहिजे आपल्या हातनं. तशामुळं लोकांना हे बसलं की इथं उपचार नाही झाला तरी ते जिथं उपचार होईल तिथे घेऊन जाऊन उपचार करून आणतात. आणि दुसरी गोष्ट अशी की आदिवासी कधीही शहरात जायला घाबरतो, एकतर भाषा येत नाही, राहायचं कुठं माहीत नाही, तिथली जे चकाचौंध असती, एकदम जबरदस्त वातावरण, तिथलं शहरी वातावरण असतं, तिथं घाबरून टाकतं. इथं आपण इतके साधे आहोत, पायात चप्पल नाहीये, तिथं कसं आपण जाणार, घाबरून उभा राहतो. पण आपला कार्यकर्ता बरोबर असतो त्यांच्या, आणि तो विशेषतः माडिया आदिवासी कार्यकर्ता असतो, तर तो त्यांच्याशी गोंडीतनं सगळं समजावून सांगतो, डॉक्टरलाही हिंदीतून समजावून सांगू शकतो, आणि जिथं जिथे लुटले जाऊ शकतील त्या प्रत्येक क्षणी आपला कार्यकर्ता बरोबर राहतो, आणि ते लुटू जाऊ नये तेवढं आपण बघतो. तर ते सगळं बरोबर आणून जिथून आणलं तिथं परत पोहोचवलं, ही आपली जी एक प्रेमाची गोष्ट होती, त्यामुळे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात.
0: खरोखरच प्रेमाची
1: गोष्ट आहे ती. हा, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. तुम्हाला प्रेम नसेल तुम्ही कामच करू शकणार.
0: बरोबर बरोबर. असे किती कार्यकर्ते तयार केलेत तुम्ही
2: त्यावेळेला? तर आमच्याकडे जवळजवळ 50-60 मुली होत्या. 50-60 जवळजवळ मुली होत्या आमच्या इथे महिला. मी म्हणलं मगाशी तशा 6-7 जणी ज्या होत्या त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक गावांमध्ये संपर्क करून जवळजवळ 50-60 मुलींना, त्यावेळे कारण शिक्षणाचं प्रमाण खूपच कमी होतं,
0: 90च्या
2: वेळेला, आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्यांना एक हे होतं की अरे आपल्याला काहीतरी चांगलं हिंदी शिकायला मिळेल, मुख्य म्हणजे थोडस लिहिता वाचता येईल, आणि आम्ही शिवणकामही शिकवत होतो, त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातनं त्या यायच्या. मग त्यांना त्यांच्या समाजासाठी पण तुम्ही काही काम केलं पाहिजे, तुला आवडेल का असं राहायला, असं त्यांना हळूहळू गप्पा मारत मारत ते सगळं तयार करायचं. तर अशा त्या 50-60 त्यावेळेला कार्यकर्त्या होत्या.
0: डॉक्टर, तुम्ही आत्ताच म्हणालात की पैसे विचारायचे नाहीत आणि अशा तऱ्हेनं तुमचं काम सुरू झालं होतं, बरोबर. आता पैसे त्यांच्याकडे किती असतील, तुम्हाला किती देत असतील, हा एक वेगळा भाग आहे,

0: आपण त्याला जगदलपूरला घेऊन गेलो किंवा दंतेवाड्याला रायपूरला घेऊन गेलो, तर आपण कसं करतो की जाण्यायेण्याची सुविधा आपण आपल्याकडनं करतो, म्हणजे त्याला पैसे द्यावे लागत नाही. शहरात गेल्यावर इन्व्हेस्टिगेशनसाठी जे खर्च लागतो तो आपण पेशंटला द्यायला सांगतो. आपण त्याला स्पष्टच विचारतो तुम्हाला पास कितना पैसा आहे. आता आपण नेहमी नेहमी त्यांची सेवा केली, विश्वास संपादन करायला वर्षानुवर्ष लागतात ना.
1: बरोबर.
0: पण एकदा विश्वास झाल्यावर मग ते सांगतात मेरे पास 800 रुपये आहे. मग आपण त्याला सांगतो की 800 रुपये आहेत ना, ठीक आहे 100 रुपये तुला इतर काही खरेदी ठेव, 500-600 रुपये तू खर्च कर, पण त्याच्यावरचा पैसा मग आपण घालतो त्याच्यामध्ये. पण गाडी अडता कामा नये, त्याचं डायग्नोसिस झालं पाहिजे. विदाउट डायग्नोसिस पेशंट परत जाता कामा नये. त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा, त्याचं नीट डायग्नोसिस झालं पाहिजे, मग त्याची ट्रीटमेंट, मग लाईन ऑफ ट्रीटमेंट आणि मेडिसिनची सगळी सुविधा हे झाल्यावरच त्याला परत घेऊन जायचं. त्याला हे आपण ठेवल्यामुळं पेशंटची सुविधा होती आणि ते मोकळेपणाने सांगतात किंवा माझ्यापाशी इतकेच पैसे आहेत याच्यापेक्षा नाही आहेत. मग ठीक आहे, आपण डॉक्टरला विनंती करतो की हा पेशंट आलेला आहे, तुम्ही जर घेतले नाही तर बरं आहे, पण घ्यायचं असेल तुम्हाला तर आम्ही संस्था देईल पैसे. तर ही गोष्ट असल्यामुळे पेशंटला आपण कर्तव्य सांगतो की बा तू काही पैसे घातले पाहिजेस, सगळं फ्री फ्री आपण अपेक्षा करू नये, पण अडली गाडी तर आपण पैसे द्यायला तयार असतो.
1: त्यांनाही किंमत कळली पाहिजे ना,
0: कळली पाहिजे गोष्टीची. आणि मग ते बरे होऊन गेले की त्यांचा विश्वास वाढतो.

0: रसिक हो, आपण ऐकत आहात समाजसेवेची वाट निवडून बस्तरच्या माणसांसाठी उभ्या राहिलेल्या या सेवावृत्ती दाम्पत्याची गोष्ट. डॉक्टर, तुम्ही म्हणालात की म्हणजे एखाद्या गंभीर रुग्णासाठी जंगलात धावत जाण्याचे प्रसंग जेव्हा आले असतील तुमच्याकडे, तर अशा वेळेस डॉक्टर म्हणून आणि सुनीताताई तुमची भूमिका कशी असायची अशा प्रसंगी?
1: आम्ही धावत जाण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा पेशंटच धावत येतो.
0: हा,
1: पेशंट 15 किलोमीटर
2: तसंच होत होतं.
1: 15 किलोमीटर मुलाला आता सेरेब्रल मलेरिया आहे, मलेरियाची केस आहे आणि सेरेब्रल मलेरिया, मस्तिष्क मलेरिया म्हणतात, फारच गंभीर अवस्था आहे ती.
0: अच्छा,
1: अशा वेळेला ते जंगलात न करणार कसं ना, ते पळवत 10 किलोमीटर 15 किलोमीटर 20 किलोमीटर आपल्यापाशी आणणार. आपल्याला समजलं की आपण पटकन त्याला गाडीत घालून आपल्यापाशी आणायचं, त्याची प्रायमरी जेवढी ट्रीटमेंट आहे ती सगळी करायची, क्विनाईन ड्रीप लावायची इव्हन, आणि 15 तासामध्ये त्याला जगदलपूरच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाकायचा. 10 दिवस 12 दिवस 15 दिवसांनी तो मूल शुद्धीवर येतं. शुद्धीवर आल्यावर बरे होऊन परत येतात, तेव्हा आपल्याला मोठा आनंद मिळतो. पण ह्यासाठी आपल्याला तयार राहावं लागतं की कोणत्या वेळेला कोणता पेशंट पळत पळत येत असेल सांगता येत नाही, कारण इमर्जन्सीमध्ये ते तुम्हाला येऊन कसे सांगणार.
0: म्हणजे 24 तास काम आहे तुमचं.
1: आपण अलर्ट राहायचं, आपली ॲम्ब्युलन्स, आपली डिझेल, आपला ड्रायव्हर, आपली मेडिसिन, आपण तयार राहायचं. ते आले रे आले की वेळ जाता कामा नये. 15 तासात त्याला चांगल्या ट्रीटमेंटपासून नेऊन पोचून त्याला ॲडमिट

0: करून टाकायचा. आपण जेवढं शक्य आहे तेवढं सगळं करायचं, पण सव्वा तासामध्ये जगदलपूरच्या महारानी हॉस्पिटलला आम्ही ऍडमिट करणार त्याला. मग त्यातनं वाचून परत येतात ती मुलं.
1: म्हणजे हा सगळा तुमचा आता संसारच असा होता. मला खरंच हे जाणून घ्यायला आवडेल की नव्यानं सुरू झालेला संसार, म्हणजे या सगळ्या 24 तासाच्या कामामध्ये तुमचा संसार कसा चालला होता? आठवत असतील ना असे काही प्रसंग सांगितले तर नक्की आवडेल ऐकायला.
0: नाही खूप आहे. असं एक आदिवासी मुलगी, ती आमच्यापाशी आली, तिचे वडील तिला घेऊन आलेला होता. आई तिची सावत्र आई होती, ती काही आली नाही जंगलातून, ते वडील तिला घेऊन आले त्या मुलीला आणि आणलं. आणि आम्ही त्याला आय व्हीवर सलाईन ब्रेन लावून इंजेक्शन गोळ्या सगळं सुरू केलं. रात्री 12-1 नंतर ती म्हणायला लागली की मी मरणार आहे, मी मरणार आहे, मला समोर काहीतरी दिसत आहे आणि तो मला घेऊन जायला आलेला आहे, मी मरणार आहे. तर आम्ही तिला समजावून सांगत होतो सगळे की असं काही तू विचार करू नकोस, असं काही तू जिवंत राहशील. आणि मग ती असं करता करता करता ती झोपून गेली, झोपून गेली, बेशुद्ध झाली. तर वडिलांना वाटलं की ती गेली आहे, पण वडील रडायला लागले आणि ती माझी मुलगी गेली, माझी मुलगी गेली. मग मी सुनीताला बोलून आणलं की त्यांना समजावून सांग ती मुलगी आहे, समजावून सांग की त्याला, त्या मुलीला सांग की असं काही नाही होणार आणि मी पल्स बघतोय, हार्टचं हे बघतोय, सगळं जिवंत आहे ती मुलगी. पण ती मुलगी म्हणत होती की मला घेऊन जायला आलाय कोणतरी आणि मी घेऊन जाणारच आहे आता. आणि वडिलांची खात्री झाली की मुलगी गेली, म्हणून वडिलांनी इतक्या रात्री 2 लोक बरोबर आली ते त्यांना पाठवलं की हे प्रेत आहे आणि तुम्ही घेऊन जा.
1: अरे बापरे.
0: आणि ते 2 लोक जंगलात घरचे लोकांना घेऊन यायला लागले आणि आम्ही त्याला सांगतोय की अरे ती मुलगी जिवंत आहे, असं काही नाहीये, जरा पहाट होऊ दे, आपण तशी तशी मुलीला आपण जगदलपूरला हलवूया अँब्युलन्स मधनं, मुलगी बरी होऊन येईल, तू चिंता करू नकोस. आणि कसं आहे रिडर्स डायजेस्ट मला आवडच आहे, रिडर्स डायजेस्ट पहिल्यापासूनच. तर रिडर्स डायजेस्ट मध्ये बघा की युरोपामध्ये अमेरिकेमध्ये एकेका पेशंटला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत ते लोक प्रयास करतात. किती प्रयत्नवार असतो त्यांच्याकडे, तो माझ्याकडे असल्यामुळे मी त्यांना शेवटपर्यंत सांगतो की तुमचं मूल बरं होणार आहे, तुम्ही चिंता करू नका. पण त्यांनी नाही ऐकलं. मी सुनीताला बोलवलं, सुनीताला समजावून सांगितलं आणि तर संबंध रात्र आमची त्या मुलीसाठी जागण्यात गेली. आणि सकाळी उठून ती लोक आली गावातून आणि घेऊन जायला लागली. म्हटलं नेऊ नका तुम्ही, आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला तयार आहे, मुलगी जिवंत आहे, बघा तिची नाडी चालू आहे, मी तुम्हाला स्टेथोस्कोपनं ऐकून दाखवतो, हृदयाचे आवाज चालू आहेत, तुम्ही असं कसं करता? पण त्या वडिलांना ते हारून गेले आणि शेवटी की लोक आली होती जंगलातून, त्यांना एवढ्या लांब घेऊन जाणार, ते म्हणजे मुलीला घेऊन जाणार, त्यांच्या दृष्टीने ते प्रेत आहे, आमच्या दृष्टीने जिवंत मुलगी. पण घेऊन जाण्यासाठी मग त्यांना दारू पाजावी लागते, एवढ्या लांब येणार, 15 किलोमीटर चालत येणार, 15 किलोमीटर चालत जाणार मुलीला घेऊन, तर दारू पिऊन ते म्हणले आम्ही न्यायला आलोय, आम्ही आता ऐकणार नाही. वडिलांनाही समजावून सांगितलं, पण मी सांगितलं, सुनीताने सांगितलं, ते ऐकले नाही, त्या मुलीला ते घेऊन गेले आणि ती मुलगी नंतर गेलीच ती.
1: बापरे.
0: अशी त्यांची ती
1: दगावले असतील ना असे, तिथे
0: कितीतरी जात असतील ते, असे अंधारात जन्माला येतात, अंधारात जमून निघून जातात, आपल्याला त्याचा पत्ताच लागत नाही. जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत त्यांची सुख दुःख आपल्याला कशी समजणार?
1: पण आता यात काही बदल झालाय का?
0: खूप फरक पडलेला आहे. आता मांत्रिक जरी असेल तरी मांत्रिक सुद्धा हे सांगतो की मलेरिया टेस्ट करून या, मलेरिया जर असेल तर तुम्ही डॉक्टरकडे ट्रीटमेंट करा आणि निगेटिव्ह असेल तर मग आमच्याकडे आणा. पण 6-7 वेळा मांत्रिकाकडे गेल्यावर मगच ते लोक नाही झालं तर डॉक्टरकडे आणतात. मांत्रिकावर त्यांचा विश्वास आहेच आणि हा विश्वास 1000 वर्षांचा आहे ना. तुम्ही आम्ही तर काय 1950 नंतर गेलो आहे त्या भागामध्ये, म्हणजे अँटीबायोटिक आणि या सगळ्याचा शोधच मुळे 1935-50 साली झालेला आहे. त्याआधी तो जगला कसा सगळा समाज इतक्या 1000 वर्ष?
1: अशा प्रसंगामध्ये हतबल व्हायला होत असेल ना,
0: निराशा येते,
2: निराशा व्हायला होतं. कारण काय, आपण त्यांना कितीही समजावलं तरी त्यांना त्यांच्या ज्या मान्यता, त्यांच्या डोक्यामध्ये जे काही एक समीकरण असतं त्याच्यामधून ते फार लवकर बाहेर पडत नाहीत. म्हणजे हा अनुभव तर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतही आला. कारण कार्यकर्ते असल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण एवढे बोलतो रोज, काय काय गोष्टी सांगतो, वेगवेगळ्या जे अनुभव सांगतो पेशंटचे, की तो आला होता दवाखान्यात आणि त्यांनी असं केलं, किंवा एखादी बाई आली असेल तर तिला मी कसं समजावून सांगितलं, हे मी मुलींशी बोलायचे ना बोलता. आम्हाला असं वाटतं की आपण आपले अनुभव सांगतो तर त्यातनं त्यांना त्याचं लक्षात येईल की आपण पण हे विचार सोडला पाहिजे हा, की म्हणजे मांत्रिकाकडे जाऊ नका असं आम्ही कोणालाच सांगितलं नाही, कारण तो एक निगेटिव्ह भाग होतो. पण तुम्ही लवकरात लवकर उपचार ते शोधून करा. जर तुमचा मुलगा सारखं सारखं आजारी पडतंय तर तुम्ही डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ म्हटलं मांत्रिक काही फार काम करत नाही अशा पद्धतीने. पण आमच्या वसतिगृहातली मुलगी एक जेव्हा आजारी पडली आणि तिला 104 ताप होता, ताप होता म्हणजे डॉक्टर साहेब तिथे एकटेच होते वसतिगृहामध्ये आणि

0: म्हणजे बाकी मुली होत्या, पण मी आणि नेमकी आणखीन एक जी आमची सगळ्यात तिथली मुख्य कार्यकर्ती, दोघी आम्ही प्रवासामध्ये होतो. तर त्या आम्ही आल्यानंतर ह्यांनी मग सांगितलं असं असं झालंय, मुलींनी तिला सांगितलं, ती बघायला गेली त्या मुलीला, तिला सेपरेट एक होती छोटी तिथे ठेवलं, तिने पाहिलं तोपर्यंत तिला ज्या कांदिण्या झालेल्या होत्या म्हणजे ते आलं होतं दाणे दाणे सगळे वरती,
1: त्यांनी
0: तपासणी केली तेव्हा नव्हते, त्यामुळे तिला गोळ्या आणि मला वाटतं एक इंजेक्शन पण दिलेलं, कारण 104 ताप होता. त्याने आल्याबरोबर ती जी चिडली यांच्यावरती, हा डॉक्टर साहेबांवरती, की तुम्ही असं केलंतच कसं, तुम्ही तिला औषध दिलंतच का, मग काय करायचं नाही म्हणे. अहो इथे मांत्रिक आहे, इथल्या अमुक अमुक पाड्यामध्ये शेजारीच आमच्या बाबासूरचे पाडे, त्यातल्या एका पाड्यात तो मांत्रिक होता, त्याला बोलवून आणायला पाहिजे आपल्याला, त्यांनी आधी केलं पाहिजे, ही येतो छोटी माता आहे, हिला नाही नाही नीट केलं तर ते खोप होईल वगैरे वगैरे, तिच्या त्यांच्या पद्धतीने सगळं उभारलं बोलून. आम्ही दोघं एकही अक्षर बोललो नाही, कारण माहिती होतं की हा त्यांचा आत्ताचा ह्या याच्यात आपण त्यांना आत्ता समजवण्याच्या स्थितीत नाही आहेत. रात्रभर यांना झोप नाही, कारण एक पेशंट शेजारच्या खोलीत कणतोय आणि आपण त्याला औषध करू शकत नाही, त्या डॉक्टरला औषध द्यायची माहिती असून तो करू शकत नाही याचं दुःख तुला कळणार नाही म्हणाले. त्यामुळे तर ते मुलींना मग आम्ही तेव्हा त्याच्यानंतर आम्ही आरोग्य हा विषय पण आमच्या ट्रेनिंगमध्ये विशेष करून जोडला.
1: पण आता इतक्या वर्षानंतर अजूनही तिथे मांत्रिकांच्या कडून केले जाणारे उपचार किंवा ज्या काही पद्धती आहेत त्या आहेत तिथे अजूनही,
2: अजूनही
0: आहे, कारण इंटेरियरचा अजून कितीतरी, आता जे आम्ही मेडिकल कॅम्प घेतो तर तेवढ्याकरताच घेतो की त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे, जे आम्ही दवाखाना चालवत असताना करू शकलो नाही, कारण ती गरज नव्हती, तेव्हा दवाखाना आवश्यकच होता कारण आसपासच्या परिसरात काही नव्हतं. आणि आता मात्र सरकारी दवाखाना चांगला आहे, पण त्यांच्या पण मर्यादा आहेत, ते समजावून सांगतात ते करतात पण तरी त्यांना समजत नाही तेवढं. आणि मुळात मगाशी यांनी म्हणून मांत्रिकाकडे आधी जायचं ना, म्हणून मग आम्ही इंटेरियरला मेडिकल कॅम्प लावायला सुरुवात
1: केली. एक प्रश्न कसा आहे ना की आता पहा बरीचशी शिबिरं लागतात, एक्झिबिशन्स असतात, तिथे ना आदिवासी औषध देणारे असे स्टॉल्स असतात आणि त्यांच्याकडे बऱ्याचशा पावडरी असतात, जडीबुटी असते, तर अशा काही गोष्टींची ओळख तुम्हाला तिथे राहून झाली होती का, झाली आहे का म्हणजे अशी?
2: नाही झाली, विशेष म्हणजे नाही झाली, कारण खरं सांगायचं तर आम्हाला पेशंट ट्रान्सफर करणं आणि त्याला बरं करून आणणं आणि रोजची ओपीडी ह्या इतका इतका प्रचंड उद्योग आहे तो तिथं असताना, की ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला खरं म्हणजे वेळ काढायला पाहिजे होता, काहीतरी अजूनही करायला होतं. तसं आमच्या इथे स्नेक बाईट आहे, कित्येक गावं असतात की स्नेक बाईट होतातच ना, जंगलामध्ये स्नेक बाईट होतात आणि काही नॉन व्हेनॉमस असतील, विषारी नसतील, पण काही ना काहीतरी विषारी त्यांना दंश होतच असणार. पण आश्चर्य वाटेल तुम्हाला, लोक जडीबुटीनेच उपचार करतात, शक्यतो पेशंट शहराकडे जातच नाही, स्नेक बाईटचा पेशंट ते तिथंच बरे करतात. आहे त्यांच्याकडे औषधं आहेत, पण सर्व औषधं ते आपल्याला सांगत नाहीत, त्या गोष्टीच्या मागे लागून लागून असं करायला पाहिजे. पण आहे हा
0: त्यावेळेची परिस्थिती अशी होती की तुमच्या समोर आलेल्या प्रश्नांना ताबडतोब उत्तरं शोधणं हाच आधी सगळ्यात महत्वाचा होता. आज आम्ही एवढ्या 25-30 वर्षानंतर म्हणू शकतो की यातला रिसर्च व्हायला पाहिजे. हे आताच आमच्याकडे एक जोडपं आलं होतं, त्यांनी ते शरपुंखा वगैरे, कारण ते मलेरियामध्ये स्प्लीन तुमची खूप वाढते, तर ती पुन्हा जागेवर आणायचं काम ती शरपुंखा करते म्हणे, फक्त त्याचा त्या मुळीचा काढा ना
2: मला.
0: आम्ही त्यांना म्हटलंय की आता तुम्ही हे असं काय काय काय काय सगळं ते काढा एक लिहून,
1: आता लिहून काढण्यावरून विषय निघाला. तुमचा हा सगळा जो अनुभव आहे तो पुस्तक रूपाने येणार आहे का?
2: येणार मराठीमध्ये सगळं लिहिलेलं आहे
1: सगळे अनुभव. हा
2: केवळ मेडिकल असं नाहीये, अन्याय निवारणाचे सुद्धा अनेक कामं आपण करतो.
1: आता येणारच आहे त्या प्रश्नावर पण,
2: कल्याण आश्रमामध्ये त्याला हितरक्षा म्हणतात, म्हणजे वनवासींच्या हितांची रक्षा करणं.
1: बरोबर,
2: तेही आम्ही उद्योग करत राहिलो.
1: त्यांचे कायदे नियम पण वेगळे आहेत ना पूर्णपणे,
2: पंचायत व्यवस्था त्यांची वेगळी असते, गावामधली पंचायत व्यवस्था असते, पंचायतीमध्येच ते न्याय निवाडा करतात आणि तो इन्स्टंट असतो, फटाफट निर्णय होतात, संध्याकाळपर्यंत त्याचे तो काय जुर्माना असेल, काय त्यांची त्यांनी दंड केला असेल, काय करत असतील शिक्षा, ती सगळी त्यांना संध्याकाळपर्यंत दिली जाते. त्यांच्याकडे जी काही सजा असेल ती क्लिअर होऊन जाते त्यांच्याकडनं. पंचायत व्यवस्था त्यांची कारगर आहे आणि ती इन्स्टंट आहे, फार वेगाने काम करते ती.
1: तुम्ही तिथे राहिल्यानंतर सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्यानंतर सहजच तुलना होत असेल ना की इथलं आयुष्य आणि पुणे मुंबईकडचं आयुष्य किती वेगळं आहे.
2: खूपच, मी तुम्हाला सांगतो ना, आम्ही बस्तरमध्ये फिरतो तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता की ज्या माणसापाशी केवळ 1000 रुपये आहेत तो हसत असतो, तेव्हा आम्हाला वाटतं की आम्ही किती श्रीमंत आहोत. 1000 पेक्षा आमच्याविषयी किती जास्त, 10 लाख आमच्याकडे आहेत, 5 लाख आहेत, म्हणजे आम्ही किती श्रीमंत आहोत.
1: खरं समाधान आहे ना ते.
2: आणि आम्ही शहरामध्ये आलो, पुणे मुंबईला आलो की लेखिकापाशी 1.5 कोटी पट्टी आहेत, अरे आम्ही किती गरीब झालो तिथे जाऊन, असं आम्हाला तुलना ही म्हणजे ही प्रचंड तुलना होती की तिथला समाज त्या मानाने 10 किलोमीटर पळणारा समाज आहे आणि आमचा तो 150 किलोमीटर पळणारा समाज आहे. तर आमची अशी मजेतर अवस्था होती की ते 10 किलोमीटर बरोबर पळायचं त्या 150 किलोमीटर वाल्याबरोबर पळायचं, अशी आमची द्विधा अवस्था होती.
1: पण तुम्ही छान समतोल साधलाय.
2: साधलेला आहे, करावा लागतो, प्रश्नच नाही, व्यवहारातही टिकायला पाहिजे.
0: आज जी लोकसंख्या आणि जे काही आपण म्हणजे बघतो त्याच्या तुलनेत बघायला गेलं तर असंच वाटतं की त्यांना काही कशाचं पडलेलंच नाही आहे, असे पण पुष्कळ आहेत.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे या समाजाकडे आतापर्यंत जे दुर्लक्षित राहिला, उपेक्षित राहिला, हे त्याचं कारण तेच आहे ना की आम्ही गेलोच नाही त्यांच्यापर्यंत.
1: बरोबर.
0: त्यामुळे अरे असं कसं एकदम म्हणजे जेव्हा काही जण बघायला येतात आमच्याकडे तेव्हा अच्छा म्हणजे इथे कपडे वगैरे व्यवस्थित घातलेत, म्हटलं मग नको का आता त्यांनी घालायला, तुम्हाला काय वाटतंय स्वातंत्र्याला आपल्या एवढी वर्ष झाली. म्हणजे मी कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. आम्ही कुठेही सुधारणा, एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही,
1: वा
0: तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत. हे आमचं डोळ्यासमोर कायम असल्यामुळे कधीच असं झालं नाही की एखादी गोष्ट त्यांनी त्यांची जी काही असेल, म्हणजे इव्हन अगदी त्यांचं जे नशा आहे, व्यसनाधीनता आहे, त्याबाबत सुद्धा आम्ही खूप सांभाळून बोलतो. म्हणजे ही व्यसनाधीनता आहे हे त्यांनाही माहिती आहे ना की आपलं चुकीचं आहे, पण त्यांना तुम्ही तेच तेच सारखं बोलून काय उपयोग ना, किंवा नुसतं बोलून काहीच उपयोग नाही, की त्यांची कमी कशी होईल हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला पाहिजे.
1: म्हणजे प्रश्न सतत बोलण्यापेक्षा नेमकं उत्तर काय आहे याच्यावर लक्ष
0: द्यायला, आणि त्याच्याकरता त्यांच्याशी संवाद, त्यांच्याशी आपलेपणा, प्रेम, हे त्याचं खरं उत्तर.

0: डॉक्टर, आरोग्य सेवेसोबतच मुलींचं शिक्षण आहे, कुपोषण आहे, महिला सक्षमीकरण आहे आणि बालहक्क या क्षेत्रात सुद्धा तुम्ही काम केलं आणि ते नंतर नंतर वाढतच गेलं. अर्थात हा जो विस्तार झाला हा गरजेतून झाला की आरोग्य सुधारायचं असेल तर समाजाच्या इतर प्रश्नांवर सुद्धा काम करावं लागेल या जाणीवेतून झालं.
1: कारण शेवटी ते सगळे इंटरडिपेंडंटच आहेत ना. कसं आहे, तिथे मानसिकता अशी आहे की आम्ही निसर्गाचे आहोत ना, त्यामुळे निसर्गात नाही का कोणी तो प्राणी पक्षी आजारी पडतात मग त्यातले काही जिवंत राहतात काही जातात. तसं म्हणजे चार चार पाच पाच मुलं आहेत पण आमच्या त्यातली तीन मुलं गेली. काही जणांना सात सात आठ आठ मुलं पण त्यातली तीन चार गेलेली. म्हटलं का गेली, का गेली काय काय मालूम नाही. अरे म्हणजे काय, तुम्ही त्याच्यावर काही विचार नाही का केला काय असं होतं. मग तो प्रश्न आला की अरे नाही यांना हे असं सगळं समजा, तेवढं त्यांना एक्सपोजर नाही, तेवढं त्यांच्यापर्यंत कोणी गेलं नाही. आणि मुख्यचं म्हणजे माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की एक टोळी जसं असतं ना कुठलीही, त्यामुळे ते पूर्वी ज्या होत्या म्हणजे आधी मानवाचं त्याच्या डोळ्याच होत्या ना, त्यातनं तो विकसित झाला. तसं हे मधल्या ह्याच्यात ते थोडेसे असे इकडे ना तिकडे असे राहिले असं एक वाटतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, म्हणजे बोलावं खूप लागतं, संवाद महत्वाचा. ते त्यामुळे त्यांना पचेल असं बोलणं असं सगळं करावं लागतं.
0: पण मग या सगळ्या सेवा कार्यामध्ये ना महिलांना सामावून घेणं, त्यांचा सहभाग तिथे प्रत्यक्षात असणं हे किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी?
1: फारच महत्वाचं. कारण आमच्या भागामध्ये तर महिलाच महत्वाच्या आहेत, पुरुष निठल्ले आहे खरं म्हणजे. ही आहे ही वस्तुस्थिती आहे. खूप काम करतील पण त्यांच्या मनात असेल तेव्हा. हा ह्याच्यामध्ये बदल थोडासा, ज्या सांप्रदायिक काही संघटन तिथे काम करतात, गायत्री परिवार आहे, एक दिव्य जीवन संघ ऋषिकेश आहे, चपका म्हणून गाव आहे, त्याचे ते रामनाथ संप्रदाय आहे.

0: प्रयागचे काहीतरी सदाफल महाराज वगैरे, ह्यांचे जे दीक्षित लोक आहेत ना त्यांच्यामध्ये पटकन सुधारणा होते, त्यांना आपलं घर स्वच्छ आपण सगळं व्यवस्थित असावं हे असावं, त्यामुळे ते पण जे बाकीचे जे आहेत त्यामुळे आमच्याकडे महिला या शेती कामापासून सर्व कामं त्या करतात, बाकी सांसारिक कामं तर कुठल्याच बाईला सुटलेली नाहीये, त्यामुळे तशी ती त्यांनाही सुटलेली नाहीयेत, पण सर्व प्रकारची कामं वनोपज गोळा करणं, ती विकणं, आपल्या घरात जे जे काही असेल भाजी म्हणा हे म्हणा जे लावलं असेल ते सगळं बाजारामध्ये विकून पैसा उभा करणं हे सगळं त्यांचंच काम आहे जास्त करून.
1: दारू तयार करून विकणं हा महिलांचाच उद्योग आहे.
2: मोहाची दारू
0: मोहाची आमच्याकडे सल्फी म्हणून जे झाड आहे ताडीच्या याच्यातलं प्रकारातलं त्याची ते मला म्हणजे खूप जाणवतं. आम्ही काही बोललो पण असं आहे की आता लगेच असे उपाय त्यावेळेला सुद्धा आम्ही नाही काही सुरू शकलो.
1: आर्थिक
0: त्यांचा तोच स्रोत आहे ना वनोपज आणि हे अशा प्रकारे ह्याच्यातनं जास्त मिळतं पैसे. आम्ही फार पूर्वी हा विषय मांडलेला आहे खरं, हे असं आपण विकून तेच पुन्हा म्हणजे तुमच्या घरात नाहीये कोणी समजा किंवा असेल पिणारा तरी तुम्ही त्यालाच प्रोत्साहन देताय हे आपल्याला कसं वाटतंय काय, पण अजूनही त्याच्यावर उत्तर नाही आम्हाला सुद्धा हे मिळालेलं. कारण बचत गटाचा आम्ही प्रयोग करून बघितला पण तो केव्हा 95 वगैरे 96 तेव्हा ते फार नाही त्यांची ती कन्सेप्ट त्यांना म्हणजे जसं आपल्या इकडे वेले वगैरे म्हणजे मी पुणे जिल्हा किंवा आमच्याकडे बचत गट म्हणजे कल्याण आश्रमानेही केलंय आणि इतरही खूपच संस्था आपल्याकडे ज्ञानप्रबोधिनी सारख्या संस्थेने मला सगळे रेकॉर्ड पण दिलं की तुम्ही कसं करा काय करा आम्ही ट्रेनिंग पण देऊ अशा पद्धतीने झालं होतं. पण ते तेवढं आमच्याकडे त्यांना ती कन्सेप्टच नाही समजली की बाबा आम्ही तेव्हा 2 रुपयापासून सुरुवात केली होती की प्रत्येक महिलेने 2 रुपये फक्त द्यायचे असं, पण ते तेवढं नाही त्यांना ते
2: पटले.
0: शिक्षणाचा खूपच कमी होतो ना शिक्षण म्हणजे आता सुद्धा अगदी जेमतेम 60-65% शिक्षणाचं प्रमाण आहे.
2: हा तर भाग आहे पण त्याच्याही पेक्षा तिथे असेही अजून काही भाग आहेत की तिथपर्यंत वीज पोहोचलेली नाहीये, संपर्काची कुठली साधनं नाही आहेत फारशी, तर अशा वेळेस कसं प्रबोधन केलं जातं, कसं काय तुम्ही लोकांना समजावून सांगता आणि तिथपर्यंत या सुविधा पोहोचवण्यासाठी केलंय का काही?
1: त्याच्यामध्ये काय आहे, एक टूल असं आहे की ग्राम प्रमुख निश्चित करायचा आणि ग्राम समिती बनवायची असं एक टूल आहे त्याच्यामध्ये. तर जेवढे जनजाती समाजाचे प्रश्न आहेत ना त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे ते की त्यांनीच त्यांचा विकास घडवून आणायचा त्यांच्या गावाचा. तर ग्रामसमिती आणि ग्रामप्रमुख तयार करायचा आणि त्यांचे वर्ग घ्यायचे, त्यांचं प्रशिक्षण शिबिरं घ्यायची, त्यात त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या की भाई हे झाड आहे, हे झाड तुम्ही विकायला निघालात, या झाडाची किंमत किती आहे बाजारामध्ये, 1 लाख आहे, तुम्हाला 2000-3000 ते व्यापारी झाडं तुमची घेऊन टाकतात, इतकं लुटलं जातं. तर हे अशा सगळ्या गोष्टी, मेडिकलची गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टी समजावून सांगून त्यांना त्याचा अवेअरनेस आणायचा, त्यांचं नॉलेजही वाढवायचं आणि अवेअरनेसही वाढवायचा, हे काम त्या ग्राम समितीच्या मार्फत आमच्या
0: त्यांनी उभं राहू आपल्या
2: गावामध्ये
1: त्यांचं सक्षमीकरण तसंच झालं पाहिजे. म्हणजे गावामध्ये पुरुषांची ग्राम समिती असेल, महिलांची ग्राम समिती असेल, त्या महिलांनी आपल्या गावाचा विचार करायचा की आम्ही आमच्या सगळ्यांचा विकास कसा होणार, काय करायला पाहिजे. बरं ग्रुप असतो ना, त्यामुळे ग्रुप सरकारी स्कीम ग्रुपला लवकर मिळतात एका इंडिव्हिज्युअल कोणाला मिळण्यापेक्षा. संस्था नाही बरं, एनजीओ नाही चांगलं पडतं, एक ग्रुप मोठ्याच्या मोठा येतो आणि त्याला ट्रेनिंग देता येतं, असं सगळ्या अनेक गोष्टी आहेत. फक्त ही चेतना निर्माण जी आहे ती फार सावकाश चालणारी प्रक्रिया आहे आणि बस्तर सारख्या ठिकाणी तर खूपच सावकाश चालणारी प्रक्रिया आहे ती.
2: तर रसिकाभाऊ डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्यासोबतच्या आजच्या या गप्पांमध्ये त्यांच्या बस्तरमधल्या प्रवासाची सुरुवात, तिथलं काम, आलेली आव्हानं आणि स्थानिकांशी जोडलेलं आपुलकीचं नातं हे आपण जाणून घेतलं. आरोग्य, शिक्षण, कुपोषण आणि महिलांसाठीचं काम करताना त्यांनी उभा केलेला हा सेवा प्रवास आणि त्याला मिळालेला पद्मश्रीचा सन्मान खरंच प्रेरणादायी आहे. पण या प्रवासातले अजूनही काही अनुभव आणि आठवणी ऐकायच्या आहेत, त्यासाठी या गप्पांना इथेच थोडा विराम, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. रसिकहो, आजचा आमचा हा संवाद आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे यांनी. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

रसिको, आता आपण पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली जी मुलाखत आहे अरण्यातील सेवाव्रती, या मुलाखतीचा पहिला भाग ऐकला आणि खूप छान अशी ही मुलाखत होती. तुम्हाला ती ऐकून काय वाटलं ते आम्हाला नक्की सांगा, आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. मला तर ही मुलाखत ऐकत असताना तुकोबांचा हा अभंग आठवला, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.

आणि रसिका हो, तुम्हाकडून तुमच्या सगळ्यांकडून खूप छान प्रतिक्रिया आलाय. तुम्हाला सगळ्यांनाच ही मुलाखत आणि हा डॉक्टरांचा जो या दाम्पत्याचा खडतर प्रवास होता तो नक्कीच आवडलाय. आपल्याला सगळ्यांनाच ह्या अशा संवादातून एक प्रेरणा मिळत असते. काही क्षणात आपण वळणार आहोत पुढच्या कार्यक्रमाकडे.

0: FM Gold, khara sona. FM Gold, khara sona.
1: नमस्कार रसिकहो, निवांत दुपार 100.1 MHz पर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. दुपारचे 12 वाजताय तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम रंजक सफर. आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी.

रसिक हो, आज रंजक सफरमध्ये ज्या विषयावर आपण गप्पा मारणार आहोत तो विषय आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या खूप जवळचा आहे. विशेषतः मी नेहमी म्हणते तसं, माझ्यासारखे स्वयंपाकघरात रमणारे जे लोक आहेत, जी मंडळी आहेत, त्यांच्यासाठी तर खूपच खास असा विषय आहे. आणि आज रंजक सफरमध्ये ह्या विषयावर गप्पा मारण्याचं कारणही तसंच आहे. नेहमी कसं असतं की बरोबर 12 वाजता आपला रंजक सफर कार्यक्रम सुरू झाला ना की तुमच्यापैकी काही मंडळी, आता मी त्यांची नावं नाही सांगत, पण काही मंडळींचे हटकून फोन येतात सुरुवातीलाच. हां, हे पहिलं गाणं जेव्हा मी तुम्हाला ऐकवत असते आणि मग त्यांचे दोन प्रश्न असतात की गौरी आज प्रश्न आहे. हा पहिला प्रश्न म्हणजे रंजक सफरमध्ये आपण उत्तरार्धात कार्यक्रमाच्या तुम्हाला एक प्रश्न विचारतो किंवा अनेक प्रश्न विचारतो, तर आज आहे ना प्रश्न असं विचारलं जातं आणि मग त्याचं उत्तर अर्थातच हो असतं. मग काय विचारणार आहेस? म्हटलं थांबा ना, सगळ्यांना एकदमच विचारेन प्रश्न, पण नाही, ही जी काही मंडळी आहेत त्यांना बिलकुल धीर धरवत नाही आणि त्यामुळे मला रंजक सफरला सुरुवात झाली की हे दोन प्रश्न नक्की येतात तुमच्यापैकी काही मंडळींकडून. तर आज मी आधीच सांगते की आजचा जो आपल्या गप्पांचा विषय आहे ना, तो विषय सुचण्यामागचं कारणही तेच आहे. कारण आजचा जो दिनविशेष, आपण त्याला दिनविशेष असं नाही म्हणणार, पण आज एका खास व्यक्तीची जयंती, जन्मदिवस आहे आणि त्यांच्याशी जोडलेला हा प्रश्न आणि हा विषयही आहे. तर विषयाला एक, गप्पांना एक नाव, शीर्षक द्यायचं झालं तर मी देईन स्वयंपाकघर ते किचन. बघा हां, मी अगदी जाणीवपूर्वक आणि खूप विचार करून हे शीर्षक निवडलं आहे, स्वयंपाकघर ते किचन. आता तुम्ही म्हणाल काय आपण खेळ खेळणार आहोत का की एक मराठी शब्द आणि मग त्याला इंग्रजीत कुठला, तर नाही, मी अजिबात असं कुठलाही खेळ वगैरे आपण खेळणार नाही आहोत. पण स्वयंपाकघर ते किचन असं म्हणत असताना ना डोळ्यावर, आपल्या मनपटलावर दोन चित्र उभी राहत आहेत, म्हणजे माझ्या तरी राहत आहेत. आणि इथे तुमच्याशी गप्पा मारायला येण्यापूर्वी मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारला त्या प्रत्येकाच्या मनावर, मनपटलावर सुद्धा अशी दोनच चित्र उभी राहिल्याचं त्यांनी मला सांगितलं. तर मी तुम्हाला पुढचं गाणं ऐकवते, तुम्ही सांगा की स्वयंपाकघर ते किचन असं जर मी तुम्हाला म्हटलं की हा आपल्या गप्पांचा विषय आहे, तर तुमच्याही मनात अशी दोन चित्रं उभी राहत आहेत का? आणि जर राहत असली तर ती चित्रं नेमकी कोणती आहेत, त्यामध्ये काय काय दिसतं आहे तुम्हाला, मला सांगा. तोपर्यंत मी तुम्हाला हे पुढचं गाणं ऐकवते.

आणि मंडळी, एका ताईंनी मला अपेक्षित उत्तर दिलं. एका ताईंनी अशासाठी म्हणते की गप्पांच्या नादात त्यांनीही त्यांचं नाव सांगितलं नाही आणि मी सुद्धा विचारायला विसरले. पण त्या अगदी बरोबर म्हणाल्या की गौरी, स्वयंपाक घर ते किचन असं जेव्हा तू दोन हे शब्द लागोपाठ उच्चारलेस, तर सुरुवातीला माझ्या डोळ्यासमोर आपल्या आजच्या पंजांच्या काळातलं जे स्वयंपाक घर होतं, किंवा मुळात ते शेणाने सारवलेलं घर असेल, चुलीवरचं जेवण असेल, बिडाची भांडी असतील, मातीची भांडी असतील, आणि पाटा वरवंटा, दळण दळणारी एखादी आजी, असं सगळं ते वातावरण किंवा ते सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि जेव्हा तू किचन असं म्हणालीस, तेव्हा आजकाल तुमच्या माझ्यासारख्यांच्या घरात जे किचन असतं, जे स्वयंपाकघर असतं, ते आपण ते पटकन तोंडात किचनमध्ये जाऊन येणं, हे म्हणजे हा इंग्रजी शब्द आहे हे विसरून जाऊ इतका आपल्या तोंडात बसलेला तो शब्द आहे. आणि बरेचदा पटकन किचन म्हटलं की मग सगळं मिक्सर याव त्याव आणि सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात की ज्या आपण आज वापरतो. आणि मग कुठेतरी आपण जुन्या दिवसांमध्ये, जुन्या आठवणींमध्ये रमून जातो. आता आधीच सांगते, कारण मागे एकदा कधीतरी ना असाच एक विषय आपण घेतला होता आणि मी म्हटलं जुन्या आठवणींमध्ये आपण रमून जातो, तेव्हा मला एका आजींचा फोन आला आणि त्यांनी सुद्धा त्यांचं नाव मी आजी बोलते असंच सांगितलं होतं. म्हणाल्या, मी आता 89 वर्षांची आहे, अशी सुरुवात केली होती त्यांनी. आणि मग म्हणाल्या, काय ग तू म्हणतेस आठवणींमध्ये रमून जातो, तर म्हणे तू बघितलंयस का? आणि मग मी त्यांना म्हटलं की नाही हो, मी जेव्हा असं म्हणते की आपण आठवणींमध्ये रमून जातो, तेव्हा मी फक्त माझ्या किंवा गौरीविषयी बोलत नसते, तर मला ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांविषयी मी बोलत असते. आणि हे तर अगदीच खरं आहे, त्या आजी म्हणाल्या तसं. मी नाही बुवा पाहिलेलं प्रत्यक्ष डोळ्यांनी, आत्ता ज्याचं मी वर्णन केलं ना, ज्या स्वयंपाक घराचं, किती मांडलेली चूल, त्यानंतर शेणामातीने सारवलेली घरं, कौलारू घरं छान, आणि बाजूला छान पाण्याचा माठ असेल किंवा दळण दळायचं जातं असेल, आणि हे सगळं आहे ना, हे मी कुठे बघणार? तर कुठल्या तरी चित्रपटात, मालिकेमध्ये असंच बघितलं आहे. त्या आजीनंसुद्धा मी म्हटलं की नाही आजी, मी प्रत्यक्ष पाहिलं नाही, कारण मला माझ्या लहानपणीचं जे गाव आठवतं, तिकडेसुद्धा जसं आता आमच्या इथे मुंबईच्या घरात जे

स्वयंपाकघरे सर्वसाधारणपणे तसंच होतं. हे पाटा वरवंटा वगैरे अशा ह्या गोष्टी आठवणीतल्या म्हणजे तुम्हा मंडळींच्या, की जसं मला आत्ता त्या आजीनी फोन केला, तसं माझी खात्री आहे की मला ऐकणारे अनेक जण असतील ज्यांनी हे स्वयंपाकघर त्यांच्या आठवणीत अजूनही जपून ठेवलं असेल. आणि मग आत्ताचं हे सगळं जे आपलं नवीन सुखसोयींनी सज्ज असलेलं किचन आहे, तर तिथे काम करत असताना ना बरेचदा आपल्या आया बघा, म्हणजे माझ्या आईच्या पिढीतल्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत, त्या नक्कीच ह्या गोष्टीची सतत आठवण काढतात की बापरे आज हे सगळं इतकं सोपं झालं आहे हे वाटपा घाटपाचं, पण त्यावेळी इतक्या सगळ्या माणसांचं कुटुंब आणि एवढं सगळं आमच्या आया पाट्या वरवंट्यावर सगळं वाटून करायच्या. अशी आठवण काढून आपल्या आई आणि आजीच्या आठवणीने हव्या होणाऱ्या कितीतरी मैत्रिणी आत्ता मला ऐकत असतील, तर मी त्यांच्या आठवणींबद्दल बोलते. खरंच आहे, पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरात रांधणं, स्वयंपाक करणं हा एक सोहळा असायचा आणि किती मेहनतीचं काम असायचं. आज आपल्याकडे जी सगळी उपकरणं आहेत ज्याच्याने आपलं चकचकीत किचन सज्ज झालेलं आहे, त्या सगळ्यांनी आपली कामं, आपले श्रम बरेच हलके होतात. आणि ज्यांनी ही दोन्ही स्वयंपाकघर आणि किचन ही दोन्ही रूपं आपल्या डोळ्यांनी स्वतः अनुभवलेली आहेत, त्यांना नक्कीच आपल्या आजी पणजीची आठवण येते की त्यावेळी हे सगळं असतं तर खरंच त्यांचे कष्ट किती कमी झाले असते. बरोबर बोलते आहे ना मी? तुम्हाला ह्याबद्दल आणखी काय वाटतंय मला सांगा. तोपर्यंत तुम्हाला पुढचं गाणं ऐकवते.

आणि मंडळी, मला अपेक्षितच होतं की ज्यावेळेला आपण या सगळ्या विषयावर गप्पा मारू तेव्हा कुणी ना कुणी हे वाक्य किंवा ही आठवण काढणारच. जसं आत्ता एकाने सांगितलं की ती पाटा वरवंट्यावर वाटलेल्या वाटणाची जी चव असते ना गौरी, ती चव काही मिक्सरला नाही. आणि आणखीन एका आजींनी असं म्हटलं की आजकालची काय तुमची ती नॉनस्टिकची कौतुकं, ते बरं पण नसतं. म्हणजे हे बरोबर आहे त्यांचं. आणि मग त्या आठवणी सांगत होत्या की बिडाच्या तव्यावरची सगळी घावणं आणि सगळी काय धिरडी, ह्या सगळ्याची जी चव असते ना, ती चवच वेगळी असते. मला सगळं मान्य आहे, अगदीच मान्य आहे. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की पूर्वीच्या काळी हे असं सगळं पाटा वरवंट्यावर वाटणं असेल किंवा काय, या सगळ्यासाठी खूप मेहनत होती. आणि आत्ता आपण जी काही आधुनिक जी उपकरणं वापरतो त्यामुळे स्वयंपाकघरातले कष्ट थोडेसे आजच्या स्त्रीचे कमी झाले असतील, पण मुळात कष्ट कमी झालेले नाही आहेत. कारण आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत ना. आजची स्त्री जी आहे ती उंबरठ्याच्या बाहेर पडलेली आहे. तिला तिची तिची स्वप्न आहेत, करिअर असतं, असंख्य गोष्टी आणि जबाबदाऱ्या असतात. आणि कुठल्याही मुलीने कितीही जबाबदाऱ्या घराच्या बाहेरच्या स्वीकारल्या असल्या, त्या ती अगदी सक्षमपणे यशस्वीपणे पार पाडत असली, तरी खरी परिस्थिती हीच म्हणते की अजूनही तिच्या मागचा स्वयंपाक येतो का हा प्रश्न सुटलेला नाही आहे. त्यामुळे आत्तासुद्धा कष्टाचं स्वरूप बदललं आहे, पण स्त्रीच्या नशिबी असणारे कष्ट जे आहेत ते आहेतच. आणि त्यामुळे आता 2-3-4 अशा अनेक

ठिकाणी तिला लक्ष पुरवून हे सगळं करून पुन्हा स्वयंपाकाची पण जबाबदारी ती पार पाडत असते. परंतु तेही करून आत्ताच्या आपल्या ह्या सगळ्या मैत्रिणींकडून पाटावर मिंट्यावर वाटण्याची अपेक्षा मात्र खूप जास्त होईल. कारण बरेचदा काय होतं माहिती का, की दिवसाचे 24 तास असतात आणि तिला म्हणजे कुठल्याही आपल्या मैत्रिणीलाही 24च तास मिळतात. ही गोष्ट बरेचदा जग विसरून जातं आणि त्यामुळे हो, कष्टाचं स्वरूप बदललं आहे. स्वयंपाकघरातले कष्ट सगळ्या आधुनिक सुखसोयींमुळे थोडेसे कमी झाले असतील, पण त्याची जागा इतर अनेक जबाबदाऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आहेत कष्ट तर आहेत, पण तरीही स्वयंपाकघर, त्या जुन्या स्वयंपाकघराच्या आठवणी, तिथे केलेलं मी म्हटलं तसं पाटा वरवंटा वापरून चुलीवर शिजवलेलं ते छान जेवण, या आठवणी ज्यांनी खऱ्या खऱ्या अनुभवल्या आहेत त्यांची खरोखरच म्हणजे त्यांच्याबद्दल फार आदरही वाटतो आणि हेवा वाटतो की अरे वा, हे असं आपण नाही अनुभवू शकलो ह्याची कुठेतरी खंतसुद्धा मला आणि माझ्यासारखी जी मंडळी आहेत की ज्यांनी स्वतः इतकं गावचं सगळं वातावरण प्रत्यक्ष अनुभवलेलं नाही आहे त्यांना नक्कीच वाटत असणार. गप्पा मारायला आणखीन बरंच काही आहे. पुढची दोन छानशी गाणी ऐकवते तुम्हाला आणि तोपर्यंत फोन काय मंडळी इथे वाचतोच आहे. बघूया काय म्हणताय तुम्ही ते.

मंडळी, खूप छान वाटतंय तुमच्याशी अशा गप्पा मारून सुद्धा. आणि तुम्हाला माहितीये का, मी म्हटलं ना की मी काही ते असं शेणामातीने सारवलेलं घर, चुलीवरचं जेवण ह्या गोष्टी अनुभवल्याच नाही आहेत. तर मला किती जणांनी घरी बोलावलंय माहितीये का, त्यांच्या घरी म्हणजे गावच्या घरी, की आमच्या गावच्या घरी अजूनही असं सगळं वातावरण आहे, आम्ही गावची जी जगण्याची शैली आहे ती अशीच आहे, तर तू ये आमच्याकडे, असं फार प्रेमाने मला अनेकांनी बोलावलं आहे आणि त्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. म्हणजे आता हा योग येणं न येणं हा पुढचा भाग असतो, पण असं कुणी म्हटलं जरी ना प्रेमाने की अगं ये ना बाळा आमच्याकडे ये, तिकडे तुला चुलीवर छान भाकरी आणि तव्यावरचं, काय सांगितलं त्यांनी मला, तव्यावरचं पिठलं, त्यांनी पिठलं शब्द नाही वापरला, एक वेगळा शब्द वापरला त्यांनी, जो आता कारण इतक्या जणांच्या मी गप्पा मारतीये तो लक्षात नाही आहे शब्द, पण पिठलं किंवा झुणका करतो ना आपण, तत्समज तो काहीतरी पदार्थ आहे जो भाकरीबरोबर त्यांच्याकडे खातात आणि तो तव्यावर करतात, कढईत नाही. तर ते सगळं ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटलं आणि मला छान वाटलं. भले कधी जायचा योग येऊ किंवा न येऊ, आणि बरेचदा येतच नाही, ती नुसती इकडची आपली गप्पांची गंमत असते, पण तरी त्या क्षणी की हे इतकं छान वातावरण अजूनही गावचं, ज्याला आपण म्हणतो, ते कुणाकडे तरी आहे, कुणीतरी तसं छान जगतंय आणि आपल्याला त्याच्यात सहभागी करून घेण्यासाठी इतक्या प्रेमाने बोलावतंय, ही भावनाच खूप छान असते. आणि आता आजचा प्रश्न, तर हा जो विषय आपण निवडला आहे ना, तर आज अशा एका व्यक्तीचा जन्मदिवस आहे ज्यांनी स्वयंपाकघराच्या किंवा स्वयंपाक रांधण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवला, किंवा त्यांनी जी गोष्ट तयार केली, ज्याचा शोध लावला, ज्यामुळे आपल्यासारख्या स्वयंपाकघरात रमणाऱ्या माणसांचं आयुष्य फार सोपं झालं. आणि आज मी तुम्हाला सांगते, गावाकडे काय किंवा शहरात तर आहेच, एकही स्वयंपाकघर असं आपल्याला मिळणार नाही जिथे ती वस्तू, ते भांडं किंवा ते उपकरण नाही आहे, त्याशिवाय चालूच शकत नाही. तर मी नेमकं कशाविषयी बोलते आणि कुणाविषयी बोलते, ह्या दोन्हीची उत्तरं जर मला मिळाली तर मला आवडेल. तर त्या संशोधकांचं नाव तुम्ही मला सांगायचं.

आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांनी अशा एका भांड्याचा शोध लावला की ज्यामुळे आपलं काम खूप सोपं झालं, आपले खूप श्रम, आपले वेळ वाचलेत आणि आजच्या घडीला गाव असू देत किंवा शहर, म्हणजेच स्वयंपाकघर असू देत किंवा किचन असू देत, पण अशी असं एकही घर आपल्याला मिळणार नाही की जिथे ते नाही आहे. तर बघा प्रयत्न करून आणि थोडीशी शोधाशोध केलीत तरी चालेल. आणि तोपर्यंत छान पुढची गाणी ऐका. तुम्हाला सगळ्यांना गाणी आवडत आहेत याचाही मला विशेष आनंद आहे. पुढचं छानसं गाणं ऐकूया.

मंडे, मी तुम्हाला प्रश्न विचारलाय आणि तुमच्याकडनं उत्तरं यायला सुरुवातही झालेली आहे. आतापर्यंत ज्यांनी योग्य उत्तर दिलं अशी एकच व्यक्ती आहे, दीपाली विचारे. त्यांनी अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. आणि आणखीन वेळ आहे आपल्याकडे, पण झालंय काय, मला ना एक अशी खूप गोड तक्रार आली आहे की गौरी, तू ना जी मंडळी शोधाशोध करण्यासाठी AI किंवा तत्सम गोष्टींचा वापर करतात त्यांचं नाव नको सांगूस, अशी एक अतिशय गोड तक्रार मला एकाने केली की मला असं स्वतःहून उत्तर ज्यांना येतं त्यांचीच नावं सांगता. मला प्रश्न पडलाय की हे मला कसं बुवा करणार की कोणाला स्वतःहून उत्तर येते आणि कोणी शोधाशोध करून ते शोधलंय, असं होऊच शकत नाही. यावरून तुम्हाला गंमत सांगते की आजकाल ह्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञाना

चा इतका उपयोग होतो ना मंडळी, की मी जिथे शिकवायला जाते कॉलेजमध्ये ज्या तिथे माझ्या ज्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत त्यांना सांगितलं की स्वरचित कविता करण्याचा प्रयत्न करा, एक विषय देते तुम्हाला, तर त्या म्हणतात मिस आम्ही ए आय आणि ह्याला विचारलं तर चालेल का? म्हटलं अगं स्वरचित ना, तर म्हणे हां त्यात काय आहे? मग त्या माझी छाळ घ्यायला लागतात, त्यात काय आहे? त्याला सांगायचं की मला म्हणजे आता समजा पावसाळा किंवा पाऊस असा विषय दिला असेल मी, त्याला सांगायचं की पाऊस या विषयावर मला स्वरचित कविता लिहून दे. म्हणजे स्वरचित या शब्दाचा अर्थच लक्षात न घेता ही पोरं स्वरचित कविता लिहून मागायला लागली आहेत आता. त्यामुळे मी तिथे डोक्यावर हात असा धरून बसले होते की आता मी कसं समजावू यांना की मला काय म्हणायचं आहे आणि त्यांनी काय केलं पाहिजे. तर तिथे जर अशी परिस्थिती आहे तर इथे मी कसं बरं शोधणार की कोणत्या श्रोत्यांनी मला आपलं आपलंच उत्तर दिलं आहे आणि कोणी अशी शोधाशोध मदत घेऊन, तर ते काही शक्य नाही. जसं असेल तसं प्रश्नाचं उत्तर द्या आणि तोपर्यंत मी तुम्हाला ही छान गाणी ऐकवते.

आणि रसिका हो, आणखीन ज्यांनी योग्य उत्तरं सांगितली आहेत त्यांची नावं तुम्हाला सांगते. गायत्री वैशंपायन, दीपा पालकर आणि चंदा अमरे, तर यांची उत्तरं सुद्धा बरोबर आहेत. आणि आणखीन थोडासा वेळ आहे आपल्याकडे, तर अजूनही ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी मला सांगा. ज्या भांड्याबद्दल मी भांडं हा शब्द मुद्दाम वापरते कारण तो आपल्या बोली भाषेतला शब्द आहे, की त्याशिवाय आपल्या स्वयंपाकाचं घोडं पुढे जाऊच शकत नाही आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्याचा शोध की अक्षरशः काही मिनिटामध्ये आपल्या तुमच्या माझ्यासारख्या घरात, तर जो स्वयंपाक, रोजचा स्वयंपाक म्हटल्यावर ज्या जे काही जिन्नस आपण करतो त्यातले महत्त्वाचे जिन्नस जे आपण त्या भांड्यात शिजवतो आणि ते प्रत्येक घराघरात असतं, असं ते भांडं कोणतं आणि त्याचा शोध कोणी लावला, ते जे संशोधक आहेत, आजच त्यांचा जन्मदिवस आहे. तर थोडासा वेळ आहे अजून आपल्याकडे, आणखीन छान छान गाणीसुद्धा आहेत आपल्याकडे, तर पटकन सांगा मला.

आणि मंडळी आणखीन दोघांची उत्तरं बरोबर आलेली आहेत, नीलम राणे आणि वैदेही बेर्डे. आणि आता मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सुद्धा सांगते. तर पहिलं उत्तर आहे प्रेशर कुकर, कारण त्याशिवाय आपल्या रोजच्या स्वयंपाकाचा अपरिहार्य अनिवार्य भाग असणारा वरण भात शिजत नाही, नाही का. आणि ज्यांनी प्रेशर कुकरचे जनक ज्यांना मानलं जातं ते म्हणजे डेनिस पॅपिन, तर त्यांचा आज जन्मदिवस आहे. आणि आत्तापर्यंत मी प्रत्येक गाण्याच्या मध्ये मध्ये तुम्हाला ज्या ज्या श्रोत्यांची नावं सांगितली त्या सगळ्यांनी अगदी योग्य असं उत्तर दिलेलं आहे, तर त्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि आता कार्यक्रम संपायला सुद्धा थोडाच अवधी उरलेला आहे, तर आणखीन काही छान छान गाणी मी तुम्हाला ऐकवते.

0: पारी गौलन नारी आल्या यमुनी वरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षी चा घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकाशी रंग गोळा करून वस्त्र सारी बसला।

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर उद्यापासून 2 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक यासह इतर मुद्द्यांवर या दौऱ्यादरम्यान चर्चा होण्याची अपेक्षा आहे. रशियाचे पहिले उपप्रधानमंत्री देनिस मांटुरोव यांच्याबरोबर भारत रशिया व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासंबंधीच्या आंतर सरकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद ते सांभाळतील. तसंच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारोव यांची भेटही जयशंकर घेतील आणि विविध स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला. त्यावर जेनझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजप घाबरली आहे, असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. लौरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ही घटना घडली. समोरून वेगानं येणाऱ्या ट्रकची टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या गर्दीत ही बस घुसली. या अपघातात 5 पुरुष ठार झाल्याची माहिती पोलीस अधिकारी अजय प्रकाशसिंह यांनी पीटीआयला दिली. कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ चेंगराचेंगरीची परिस्थिती झाली होती. त्या गोंधळाचा फायदा घेऊन दोन्ही वाहनांचे चालक पसार झाले असून त्यांचा तपास सुरू असल्याचं सिंह यांनी सांगितलं. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टॅन निंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या चेन किंगचेन आणि जिया यिफान या जोडीचा पराभव केला. या विजयामुळे ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. महिला दुहेरी प्रकारात पदक जिंकणारी त्रिशा आणि गायत्री ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी 15 वर्षांपूर्वी लंडन इथं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. June 2025 पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. श्रीलंकेच्या रमेश पाथिराज यानं अवघ्या 9 सेंटीमीटर फरकानं चोप्राला मागे टाकत ही स्पर्धा जिंकली. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटरसननं तिसरं स्थान मिळवलं तर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा विश्वविजेता केशोरन वॉलकॉट चौथ्या स्थानावर राहिला. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज मध्य प्रदेशाच्या पूर्व भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यासोबतच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, हिमाचल प्रदेश तसंच जम्मू काश्मीर आणि लडाखमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. पुढचे 2 दिवस बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगालचा हिमालयाशी संलग्न भाग, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातही हवामानाची अशी स्थिती असेल असंही हवामान विभागानं कळवलं आहे. दरम्यान आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काराईकल आणि राजस्थानच्या पूर्व भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी या महिन्याच्या 24 तारखेपर्यंत अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात तर 26 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागराच्या मध्य पश्चिम भागात जाऊ नये असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. रशियानं युक्रेनच्या क्रिव्ही रिह शहरात केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जणांचे मृत्यू झाले असून 130 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. रशियानं

मॉलवर हा हल्ला केल्याची माहिती तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यातल्या जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश आहे. यातल्या 5 मुलांसह 29 जणांची प्रकृती चिंताजनक आहे, असंही युक्रेनच्या लष्करी प्रशासनानं कळवलं आहे. तिव्ही रिह हे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचं मूळ गाव आहे. युरोपीय संघानं या हल्ल्याचा निषेध केला असून रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान युक्रेननंही रशियाच्या हद्दीत प्रतिहल्ले करत पर्म इथली तेल शुद्धीकरण विहीर आणि एका लष्करी विमानतळावर ड्रोन हल्ले केले. कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात एका गुरुद्वारात 2 जणांवर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. कॅनडात एडमॉन्टन प्रांतात हा गुरुद्वारा असून काल इथं एका विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सोहळ्यापूर्वी झालेल्या सकाळच्या प्रार्थनेत व्यत्यय आणल्यामुळे हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अमेरिकेतल्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची फसवणुकीच्या प्रकरणात एका भारतीय नागरिकाला अटक केली गेली आहे. ही व्यक्ती मूळची गुजरातची रहिवासी आहे. या घोटाळ्यात पैशांची बेकायदेशीर देवाणघेवाण करणारा मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. कॅनडातून कतारला पळून जाण्याच्या तयारीत असताना कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी टोरंटो विमानतळावर त्याला ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: विद्या हरिकृष्णन यांनी गायलेला सुरुवातीला राग रीतिगौडा आणि त्यानंतर राग लतांगी आपण ऐकलात. यांना मृदुंगम साथ केली होती रोहित प्रसाद यांनी, तर व्हायोलिनची साथ होती विश्वनाथ रामेश्वरम यांची. श्रोतेहो, याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
0: श्रोते हो, एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसंच डॉक्टर SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतींमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.